सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 378.8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 23 मे 2026 पहाटेचे 5:51 होत आहेत. श्रोतेहो आमच्या पहिल्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी प्रज्ञा कळसकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सभेची सुरुवात मंगलवाद्यानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खाणे सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेल्या प्रभात या रागातील धून आपण ऐकलीत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. पहाटेचे 5:55 झाली आहेत. आमच्या पहिल्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोतेहो, आता गिर्वाणवाणी या कार्यक्रमात महर्षी व्यास रचित नवग्रह स्तोत्र ऐकूयात सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात.

0: सविरचितं नवग्रहस्तोत्रं संपूर्णम्।
1: श्रोते हो, आत्ताच आपण महर्षी व्यास रचित नवग्रह स्तोत्र ऐकलत सच्चिदानंद गाडगिळी यांच्या स्वरात। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
2: रम्य पहाट, सनईचे सूर, भक्ति गीतांची प्राजक्त फुलं।

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी।
1: श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत। आता हिंदीतून बातम्या प्रसारित केल्या जातील दिल्ली केंद्रावरून। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात।

श्रोते हो, प्रभात वंदन या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात काही भक्तिगीतं. यामध्ये सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात रवींद्र भट यांची भूपाळी ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

प्रभात वंदन या कार्यक्रमास सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात रवींद्र भट यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात आत्ताच आपण समर्थ रामदास स्वामींची रचना ऐकली, उपेंद्र भट यांच्या स्वरात. संगीत होतं सुधीर मोघे यांचं. प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूयात पी सावळाराम यांचं भक्तिगीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्ण भट बांदकर यांची रचना, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: श्रोतेहो, कृष्ण भट बांदकर यांची रचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. प्रभात वंदन या कार्यक्रमात सुरुवातीला काही भक्तिगीतं आपण ऐकलीत. आता चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर यशवंत पाटणे यांचे विचार.
1: आपण म्हणतो तसं जग चालावं, आपण म्हणतो तसं माणसानं वागावं, अशा अपेक्षा बाळगणारी काही माणसं असतात. तर जगाला रुचतं, माणसानं आवडतं असं आपण वागावं असं विचार करणारी काही माणसं असतात. वास्तविक जगाला काय आवडतं आणि माणसांनी कसं वागावं हा ठरवण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणी? आपण व्यक्तिगत आयुष्यात कसं वागावं हे आपण ठरवू शकतो. काया वाचा मन यांचे निग्रहपूर्वक नियमन आणि नियोजन ज्यांना साधलं त्यांचं वागणं जगणं हे जगासाठी एक सुंदर गाणं झालं. वाणीचा संयम

0: वाचेची शुद्धता आणि वृत्तीची प्रसन्नता ही संस्कारानं प्राप्त होऊ शकते. डोळ्यानं पाहावं लागतं, कानानं ऐकावं लागतं, तोंडाने बोलावे लागते. वाईट गोष्टी पाहिल्या जाऊ नयेत म्हणून डोळ्यांना पापण्यांची सोय असते, त्या मिटता येतात. तोंडानं अपवित्र बोललं जाऊ नये म्हणून ओठांची सोय असते, तेही मिटता येतात. पण तशी सोय कानाच्या बाबतीत नाही. कानावर हात ठेवता येतात पण पापणी आणि ओठासारखी लगतची सोय कानांना उपलब्ध नाही. पण मंडळी, कान हे असं प्रवेशद्वार आहे जेथून थेट मनापर्यंत जाता येतं. आपल्या मनसामर्थ्यावरती आपण डोळ्याला तोंडाला नियंत्रित करू शकतो, आदेश देऊ शकतो. यासाठी संत तुकोबा म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बरा मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. मुळातच मन हे प्रेम, करुणा, मोह, मत्सर अशा गुणा अवगुणांचं वस्तीस्थान आहे. आपल्या आदेशानंच या भावना कार्यरत होतात. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य आणि प्रत्येक कृती, आपल्या मनातील प्रत्येक विचार आणि आपलं प्रत्येक चिंतन हे संस्कारातून ठरत असतं. चित्तावरील संस्कार हे व्यक्तिमत्वाला प्रेरक जसे असतात तसे मारकही असतात. संस्कारांची कमाई ही जीवनाची खरी मिळकत असते. व्यक्तिमत्व, चारित्र्य ही संस्कारातून सिद्ध होणारी प्रक्रिया आहे. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाची गीता अर्जुनाकडून ऐकली जात होती. संजयही ते ऐकत होता आणि धृतराष्ट्राला ऐकवत होता. यातील संजय मंडळी तटस्थ होता, अर्जुन गोंधळलेला होता आणि धृतराष्ट्र निर्ढावलेला होता. पण श्रीकृष्णाच्या अमृतवाणीनं अर्जुन कार्य प्रवृत्त झाला. याउलट हीच अमृतवाणी कानावर पडून देखील धृतराष्ट्र निश्चल पडून होता. केवळ डोळ्यानंच नव्हे तर तो पुत्र मोहानेही आंधळा होता. संत श्रेष्ठ ज्ञानदेवानी अशा निश्चल धृतराष्ट्राच्या वागण्याचं वर्णन जैसा म्हैसा नुढीका पुरा तैसा उगला ची असे केले आहे. म्हणजे महापुराचा लोंढा आल्यावर देखील जसा एखादा मठ्ठ रेडा स्वतःच्या मस्तीत पाण्यात पडून राहतो, काही हालचाल करत नाही, नेमकी तशी अवस्था धृतराष्ट्राची होती. या साऱ्या विवेचनातून एक निष्कर्ष निघतो, आपण आपल्या मनावर जसे संस्कार करतो त्याचे फलित वा प्रगट रूप म्हणजे आपले वागणे असते. आपले व्यक्तिमत्व आपल्याला सुप्रतिष्ठित करायचे आहे का? मग स्वतःच्या चित्तावर आणि समस्त इंद्रियावरती आपल्याला संयम साधता आला पाहिजे आणि संस्कार करता आला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं की सतत चांगल्या गोष्टीचं चिंतन करत गेला ना तर शुभ संस्कार आपल्या मनाच्या पृष्ठभागावरती असे कार्यरत राहतात, त्यातून सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबळ होते. आणि याचं फळ हेच की आपण इंद्रियावरती, मग ते कर्मेंद्रिय असो ज्ञानेंद्रिय असो, या दोघांवरही जय मिळवण्यास समर्थ बनतो. तेव्हा कुठं चरित्र समर्थपणे प्रतिष्ठित होतं, केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. असाच मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो. पतनाचं भय त्याला मंडळी स्पर्शच करू शकत नाही. त्याच्या हातून मग कोणतंही दुष्कृत्य घडणं शक्यच नसतं. तेव्हा एक, आपले वर्तमान आणि भविष्य सुंदर करण्यासाठी या विवेकानंदांच्या अमृतमानीचं थोडं स्मरण करूया.
1: चिंतन या सदरात डॉक्टर यशवंत पाटणे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:30 होत आहेत. आता रूपरेषेअंतर्गत जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष हा कार्यक्रम सादर करतील मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत उन्हाळी हंगामात फळ रोपवाटिकेचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम 6:45 यामध्ये आज स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी

डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऐश्वर्या पटवर्धन यांचं. सादरकर्ते आहेत मुकसित मुजावर. परिसर हा कार्यक्रम 6:50. यामध्ये हरित संगम पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऐश्वर्या पटवर्धन यांचं आणि सादरकर्त्या आहेत तेजा दुर्वे. हे दोन्ही कार्यक्रम निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. 7:00 आजचा विचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आम्ही तो सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 आणि 8:40. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी 9:00, तर 9:30 स्वरांजली हा कार्यक्रम. गीत आहे सदानंद डबीर यांचं, संगीत आहे आरोही आगरकर यांचं, गायिका आहेत भाग्यश्री पांचाळे तसंच श्रीरंग भावे. निर्मिती सहाय्यक आहे निकिता तांबे, सादरकर्ते आहेत राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. विषय आहे PCOD. तज्ज्ञ आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आहे आरती पटवर्धन यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी. आज सकाळी 10:10 कॅलिडोस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम. यामध्ये यंग माइंड सस्टेनेबल फ्युचर याविषयी चर्चा आपण ऐकू शकाल. सहभाग आहे निधी उबाळे, सिया कुलकर्णी आणि पावेरी आर्य यांचा. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी. 10:30 आणि 5:00 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रशांत फाटक यांचं तबलावादन आपण ऐकू शकाल. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज दुपारी 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणा घर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुर पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकू शकाल. तसंच याच कार्यक्रमात मुग्धा गोखले यांची अश्रू ही कथा आपण ऐकू शकाल. सूत्र निवेदन केले वरदा हसबनीस यांनी. सादरकर्त्या आहेत तेजा दुर्वे. निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. हा कार्यक्रम दुपारी 12:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आज दुपारी 12:45 आकाशवाणी @19 या संकल्पनेवर आधारित निरंतर स्वरलहरी ही मालिका आपण ऐकू शकाल. यामध्ये आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशवाणीची भूमिका. लेखन आहे किशोर कुलकर्णी यांचं. निवेदन आहे सारिका दणगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज दुपारी 1:00 आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. आणि दुपारी 2:30 नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, आज आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00 आणि 5:30 युववाणी. यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात वैद्यकीय शिक्षणासोबतच हृदयाच्या आरोग्यासंदर्भात ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीसाठी आरोग्य जागर अभियान राबवणाऱ्या प्रसाद भोजने यांच्याशी आरती गाडवे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:10 तर 6:30 हिंदी कार्यक्रम आपण ऐकू शकाल कलश. यामध्ये वार्ता व्यंगकार डॉक्टर शंकर पुणतांबेकर यांची आणि वार्ताकार आहेत डॉक्टर ओम प्रकाश शर्मा. तसंच डॉक्टर निर्मला राजपूत यांची कविता आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत देवकी कुलकर्णी. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये आम्ही शेतकरी शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त रविशंकर शशिकांत सहस्त्र

0: बुद्धे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 1:15 आज हा कार्यक्रम केशवराव भोळे यांच्यावर आपण ऐकू शकाल. रात्री 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका दिल्ली केंद्रावरून आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये चंगना सेरी सीपी आणि माधवन नुप्पुथिरी यांचं कर्नाटकी गायन आपण ऐकू शकाल. तसंच आमची प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रं आपण ऐकू शकाल आमच्या नेहमीच्या वेळेत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सादर करते आहेत मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 23 मे. आजच्या या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वाच्या घटना या आहेत. 1829 साली या दिवशी सिरिल डेमियन यांना अकॉर्डियन या वाद्याचं पेटंट मिळालं. ऑस्ट्रियामध्ये ऑर्गन आणि पियानो बनवण्याचं काम करणाऱ्या डेमियननं अनेक प्रयोगानंतर अकॉर्डियन हे वाद्य बनवलं होतं. 23 मे 1949 या दिवशी पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची फाळणी करून पूर्व आणि पश्चिम जर्मनी हे दोन देश अस्तित्वात आले. पुढे 1990 साली पुन्हा या दोन्ही देशांचं विलीनीकरण झालं. 23 मे हा जन्मदिन असणारी काही महत्वाची नावंही आहेत. गायक, अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचा जन्म 1896 साली या दिवशी अमरावती इथं झाला.

0: संत तुकाराम, कुंकू, संत ज्ञानेश्वर यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. तेवीस मे 1918 या दिवशी इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन यांचा जन्म झाला. एक शैलीदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कॉम्प्टन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 शतकं नोंदवली होती.
1: Our Lord's cricket ground, playing against Northampton, the same county against which he scored his first century 16 years ago, Dennis Compton hits his 100th.
0: 1919, जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी यांचा जन्म. रशियन बुद्धिबळपटू अनातोली कार्पोव यांचा जन्म 1951 साली या दिवशी झाला. आजवरच्या सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी मानल्या गेलेल्या कार्पोव यांनी 1975 पासून ते 1985 सालापर्यंत जगज्जेतेपद भूषवलं.
2: The general principle is first moves you make with the pawns or with the knight. Knight f3. You develop knight and you attack the pawn.
0: आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेनरिक इप्सेन यांचं निधन 1906 साली या दिवशी झालं. शेक्सपियरनंतर सर्वात जास्त सुपरिचित नाटककार असं त्यांचं वर्णन केलं जातं. अ डॉल्स हाऊस, अन एनिमी ऑफ द पीपल, द वाईल्ड टक ही त्यांची काही गाजलेली नाटकं. रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती आणि अमेरिकेच्या पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचं निधन 1937 साली या तारखेला झालं. आजवरची सर्वात धनाढ्य अमेरिकन व्यक्ती असा त्यांचा उल्लेख करण्यात येतो. विशेष म्हणजे जॉन रॉकफेलर हे दानशूरतेसाठीही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी विविध संस्थांना सुमारे 55 कोटी डॉलर्स मदत केली.
3: लेट अस विथ फेथ इन गॉड इन आवरसेल्फ्स अँड इन ह्युमॅनिटी गो फॉरवर्ड कोरेजियसली रिझॉल्व टू प्ले आवर पार्ट वर्थीली इन बिल्डिंग ए बेटर वर्ल्ड.
0: नाट्य आणि चित्रपट संगीतकार आनंद मोडक यांचा आज स्मृतिदिन. 23 मे 2014 या दिवशी त्यांचं निधन झालं.
4: जगण्यावरचे प्रेम जणू ही धुंद बरसते आहे.
0: प्रयोगशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या

0: दिनविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला, सादर केला होता मुजम्मिल पटेल यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आमचा यानंतरचा कृषीवाणी हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूयात उन्हाळी हंगामात फळ रोपवाटिकेचं व्यवस्थापन याविषयीची माहिती.
4: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण उन्हाळी हंगामात फळ रोपवाटिकेचे व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. उन्हाळी हंगामामध्ये कलमे शेडनेट हाऊसमध्ये ठेवली तर त्यांचं अतिउष्णता आणि कडक सूर्यप्रकाश यापासून संरक्षण होतं. कलमं चांगल्या गुणवत्तेची तयार होतात. उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेली घुटी आणि दाब कलमांची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण जास्त तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाश यामुळे मुळ्या तयार होण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये तयार केलेल्या आणि उन्हाळी हंगामात तयार केलेल्या कलम आणि रोपांची उन्हाळी हंगामात विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळी हंगामात रोपांचा तजेलपणा टिकून राहण्यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन, आच्छादनाचा वापर या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. रोपवाटिकेतील कलम रोपांना पाटपाणी, प्लास्टिक पाईप आणि झारी सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं. ज्या कलमांचं हार्डनिंग झालं आहे अशी कलम रोप चरात किंवा सपाट वाफ्यात ठेवायला हवे. पाटपाणी द्यायचं असेल तर 4 ते 5 दिवसांच्या अंतराने हलकं पाणी द्यायला हवं. पाणी जास्त काळ साचून राहू नये म्हणून वाफ्याला किंचित उतार द्यावा. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आणि कलमांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी पॉलिथिन कागदाच्या आणि वाळलेल्या गवताच्या सहाय्याने आच्छादन करायला हवं. तसंच जर वाफ्याच्या तळाला पॉलिथिन पेपर टाकावा, जेणेकरून मुळे जमिनीत जाणार नाही आणि पाण्याची बचत होईल. सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय असेल तर पाण्याची साधारणतः 25 ते 30% बचत होते. कलमे रोपांना आवश्यक तेवढंच पाणी देणं शक्य होतं. त्यासाठी 2 तास प्रतिदिवस याप्रमाणे सूक्ष्म तुषार सिंचन संच चालवायला हवा. सूक्ष्म तुषार सिंचन संचाच्या वापरामुळे रोपवाटिकेतील जमिनीलगत आर्द्रता तयार होते, त्यामुळे कलमे रोपांची जोरदार वाढ होते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे कलमांची पानं करपत नाहीत. सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे मिळणारे पाणी हे सूक्ष्म थेंबाद्वारे मिळत असल्यामुळे नाजूक कलम रोपांना इजा करत नाहीत. सध्या बाजारामध्ये 50 ते 75% क्षमतेचे शेडनेट उपलब्ध आहे. लोखंडी अँगल आणि GI पाईपच्या सहाय्याने कायमस्वरूपी किंवा कमी खर्चातील निलगिरी सुरू आणि बांबूचा वापर करून तात्पुरते उन्हाळी हंगामापुरते शेडनेट हाऊस तयार करावे. उन्हाळी हंगामामध्ये कलमे शेडनेट हाऊसमध्ये ठेवली तर त्याचे अतिउष्णता आणि कडक सूर्यप्रकाश यापासून संरक्षण होते. कलमे चांगल्या गुणवत्तेची तयार होतात. उष्ण आणि कोरड्या हवामानाचा कलमे रोपांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो, त्यासाठी फॉगर्स आणि मिस्टर्सचा वापर करायला हवा. या वापरामुळे उष्णता कमी होऊन हवेतील आर्द्रता वाढायला मदत होते, त्यामुळे कलमे रोपे ताजी आणि टवटवीत राहतात आणि जोमदार वाढतात. उन्हाळी हंगामात योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केलं तर कलम रोपांची जोमदार वाढ होते. DAP 50 ते 70 ग्रॅम प्रति वाफा आणि

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवा

0: देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं. बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं, कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप

0: कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो, आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं, आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत, आणि नंतर वातावरणामध्ये होणारेसुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची, जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो, आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वाजे 7 वाजले आहेत. आजचा विचार थोड्याच वेळात.
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
3: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
2: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
4: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.

0: आता ऐकूयात आजचा विचार. आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे स्वतःला समजून घेणं. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणं सोपं जातं. आजचा विचार पुन्हा एकदा. आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे स्वतःला समजून घेणं. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणं सोपं जातं. आजचा विचार आत्ताच आपण ऐकलात.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
3: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
4: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
3: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती गैरसमज

आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

0: आकाशवाणी पुणे केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:07 झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात.
1: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
2: आकाशवाणी
1: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
2: आकाशवाणी
1: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असंही चोक्कलिंगम म्हणाले. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर

मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन आणि नीट

हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:22 झाली आहेत। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: नमस्कार। बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण। आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल। प्रसारण रविवारी 12:00 ते 1:00 या वेळात विविध भारती FM 101 आणि मंगळवारी 9:30 ते 10:30 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर। रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा। आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा।
2: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सकाळचे 7:23 झाली आहेत। आमचा यानंतरचा दिलखुलास हा कार्यक्रम ठीक 7:25

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल मुंबई केंद्रावरून. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: ايوه اتكرم دي الكلاس بتاعتي سندل.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केट मध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केट मध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉक मध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिले खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्म वरती जायला पाहिजे, तिथे जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्म वरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
0: नक्कीच सर. आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काही डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढून तो देणार. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काय माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती देईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल, इकडे तिकडे आल. तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देत.
0: अच्छा.
1: त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.

0: पण सर मला सांगा की एआयचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि एआयच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो. तर एआय हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
0: हां,
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये. पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. एआय म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या एआयचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो.
0: अच्छा,
1: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकारे, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात. त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो.
0: बरोबर,
1: तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका असं सांगितलं
0: जाईल.
1: याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
0: अच्छा,
1: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनलो सर.
0: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
1: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
0: अच्छा,
1: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढलं, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला. त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
0: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
1: आहे, सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल, हे कॉल टेकर्स घेतात, ते 24/7 आहेत.
0: अच्छा,
1: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10,000 कॉल येतात.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये कोणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचा अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुध वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथे चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टी, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
0: अच्छा,
1: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर SOC, सिक्युरिटी ऑफ द सेंटर. आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे

0: सेंटर उभा केलेलं आहे, त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू नये. त्यानंतर आहे सीओई, सेंटर ऑफ एक्सलन्स. याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, त्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलिटिशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा,
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलिटिशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये, 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 1930 वरती कॉल करायचा आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंट मधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 1930 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचंय, माहिती द्यायची, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा,
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा,
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलिटिशनला तुम्ही जायला पाहिजे. लोक काय करतात, पोलिटिशनला जातात, त्याच्यात त्यांचे तासातास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट, एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट, एका अकाउंट मधून 2-2 हजार, कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट म्युल अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाहीये हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असत पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी, अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असत. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो.
1: अच्छा,
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे, पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा,
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्की सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही तो सहक्षेपित केला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:41 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: हो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे मीना खडीकर यांनी.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खडीकर यांचं.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
2: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
0: श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ऐकूयात राम मोरे यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सुधीर फडके यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम फाटक यांचं. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजत आहेत. आता सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज प्रसारित केल्या जातील दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.
1: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर.
3: हर घर सूर्य घर.
4: नमस्कार.

प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारतभेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळवं, नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या 3रा भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत.
भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी

0: विम्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदांनंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर अॅरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:41 होत आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: ऐकलं, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: वीडियो लाइक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांची गीतरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: कमी वेळात जास्त नफा बस एका क्लिकवर कमाले
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378.7 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, आपल्या दर्जेदार संगीतानं रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारे प्रयोगशील संगीतकार आनंद मोडक यांचा आज स्मृतिदिन. तेव्हा आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात काही त्यांचीच गाणी.

0: कळत नकळत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सचिन,
2: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वीडियो लाइक करने से पैसे मिलते, सो इजी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात नाद हो महानोर यांचं गीत. एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत ऐकूयात.

0: एक होता विदूषक या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात नाद हो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आज मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात संगीतकार आनंद मोडक यांची काही गाणी. या नंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल
2: हसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनीमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोबसावा या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूयात जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात मुक्ता या चित्रपटातलं नाद हो महानोर यांचं गीत.

0: शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात मुक्ता या चित्रपटातलं नाद हो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर गाणी ऐकणारच आहोत, पण त्याआधी आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात संगीतकार आनंद मोडक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीत दिलेली काही गाणी. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात चौकट राजा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत.

आशा भोसले यांच्या स्वरात चौकट राजा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

श्रेया घोषाल आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता समांतर. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत संगीतकार आनंद मोडक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेली काही गीतं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 वाजत आहेत. आता स्वरांजली हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावला

0: त्यांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे. अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे. त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा. त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे. वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे. अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.
1: चांदण्याचे एक गाणे. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्धते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगुण गेले, कोण होते जे मला बिलगुण गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत तबला साथ संदीप पवार. कीबोर्ड आदित्य भांदककर. सतार प्रसाद राहणे. संतूर मंगेश जगताप. इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा. संगीतकार आरोही आगरकर. निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो.
1: स्वरांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही तो सहक्षेपित केला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:44 होत आहेत. आता हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज यामध्ये ऐकूयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांनी PCOD याविषयी केलेलं मार्गदर्शन. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आहे आरती पटवर्धन यांचा आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते, पण धावपळीच्या तणावग्रस्त आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये स्त्रियांच्या आरोग्यासमोर अनेक नवे प्रश्न उभे राहत असतात. त्यापैकीच एक महत्वाचा आणि वाढणारा विषय म्हणजेच PCOD अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज. ही केवळ पाळीची समस्या नाही तर शरीर, मन, हॉर्मोन्स आणि भविष्यातील मातृत्व यांच्याशी जोडलेला एक व्यापक विषय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत PCOD याची कारणं, आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव, उपचारातले नवे बदल, डाएट, एक्सरसाइज, मेंटल हेल्थ आणि फर्टिलिटी अशा विविध पैलूंचं महत्व आणि त्याच्याविषयीची चर्चा. स्त्रीचं आरोग्य केवळ तिच्या शरीराचं नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचं आरोग्य असतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच PCOD या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय पुण्यातील स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर आम्हाला तुमच्या विषयी सांगा.
1: मी डॉक्टर शिल्पा श्रीपाद भट, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, MD OBGY. सुरुवातीला काही वर्ष मी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते आणि गेली 10 वर्ष मी कोथरूड येथील शाश्वत हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून काम.
0: बरोबर. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे अनुभव आले असतील, याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत.
1: पालक तक्रारी करतच असतात, पण मला आकाशवाणीवरून हे पण सांगायला आवडेल की कुठेतरी चांगलं दृश्य पण दिसतं. आजकालची मुलं व्यायामाबाबतीत अवेअर पण दिसतात, इव्हन जेवणाबाबतीत पण. पूर्वी खूप गोड खाणं किंवा व्यायामाचा अभाव हे पण खूप माणसं सदा सर्व काळात तशीच असतात, असं काही फार चेंज नसतं. प्रत्येक काळात ती माणसं असतात. तसेच आताच्या काळात ही तरुण मुलं खूप व्यायामाच्या बाबतीत सजग पण दिसतात आणि जेवणाच्या बाबतीत पण, हेल्दी डाएटच्या बाबतीत पण काही प्रमाणात काही मुलं नक्कीच आशावादी दिसतात.
0: बरोबर. ज्यांच्याकडे आशावाद आहे त्यांच्याकडनं बाकीच्यांनी एनर्जी घ्यायला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे.
1: असं नाही की सगळेच जण, असं नक्कीच नाहीये, आशावादीच वातावरण आहे.
0: बरोबर. डॉक्टर, PCOD बद्दल बोलताना सुरुवातीला नियमित पाळी कशी येते किंवा त्याचं काय महत्व आहे हे आम्हाला सांगा.
1: स्त्रियांमध्ये महिन्याच्या महिन्याला पाळी येते म्हणजे नेमकं हॉर्मोन्सचं काय होतं यासाठी आपल्याला HPO एक्सिस म्हणून एक प्रकार आहे, ज्याला आमच्या भाषेमध्ये हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन एक्सिस असं म्हटलं जातं. हायपोथॅलॅमस हे मेंदूचा एक लिम्बिक सिस्टीमचा भाग आहे, पिट्युटरी ही मेंदूमधील एक ग्रंथी आहे आणि ओव्हरीज म्हणजे स्त्री बीजांड. तर ह्यामध्ये एक संवाद, ह्यामध्ये एक परस्परांवर व्यवस्थित नियंत्रण होतं आणि

0: एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे स्त्रियांचे हॉर्मोन्स असतात. ते एका विशिष्ट प्रकारे विशिष्ट वेळेला रिलीज होतात.
1: बर,
0: जसं की पाळीच्या पहिल्या 15 दिवसामध्ये इस्ट्रोजन जास्त प्रमाणात रिलीज होतं आणि एक स्त्री बीज चांगल्या प्रकारे ग्रो होतो आणि ते रिलीज होतं, ज्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतो आपण. आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर साधारण पाळी येते. अशी पाळी नियमितपणे महिन्याच्या महिन्याला येते. ओव्ह्युलेशनच्या नंतरच्या 15 दिवसामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन्ही हॉर्मोन्स हे महत्वाचे ठरतात.
1: बरोबर, म्हणजे या दोन हॉर्मोन्सवर खूप आपलं आरोग्य अवलंबून आहे.
0: बरोबर बरोबर.
1: डॉक्टर, मग जेव्हा हे संतुलन बिघडतं दोन्ही हॉर्मोन्स मधलं, किंवा PCOD नावाचा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो, तर या समस्येमागचं नेमकं कारण काय असतं? आणि बरेचदा आम्ही ऐकतो PCOD आणि PCOS, ते या दोन्हीतला फरक आम्हाला सांगा.
0: बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वसाधारणपणे महिन्याला एक स्त्री बीज योग्य प्रकारे वाढणं आणि रिलीज होणं महत्वाचं असतं. परंतु पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज मध्ये खूप सारे स्त्रियांच्या बीजांडामधले फॉलिकल्स एकमेकांबरोबर स्पर्धा करायला लागतात आणि कोणताही एक फॉलिकल प्रॉपर वाढू देत नाहीत. त्यामुळे छोटे छोटे छोटे छोटे सिस्ट तयार होतात जे आपल्याला सोनोग्राफिकली दिसतात, पण एक पण चांगलं स्त्री बीज तयार होत नाही आणि त्यामुळे पाळी येत नाही. तर आता हे का होतं? तर जेव्हा वजन हे जरा अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं असतं, त्याला आपण BMI वाढलेला असतो असं म्हणतो. मुख्यत्वे करून सेंट्रल ओबेसिटी, जर फॅट्सचं प्रमाण जो कमरेचा घेर असतो तो जास्त असणं, त्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा प्रकार आढळून येतो. इन्सुलिन हे तुम्ही ऐकलेलं असेल
1: डायबिटीज मध्ये महत्वाचं असतं.
0: तर इन्सुलिन हा शुगर तर नियंत्रित करतच असतो, त्यासोबतच बाकीच्या हॉर्मोन्सवर पण त्याचा इफेक्ट असतो. तर इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे अँड्रोजन्स मेल हॉर्मोन्स वाढतात शरीरामध्ये स्त्रियांच्या आणि ओव्हरीज योग्य प्रकारे फंक्शन करू शकत नाही.
1: बरं, एक कॉल येतोय, घेऊया.
0: हो,
2: हॅलो.
1: नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: हो, मी विभा भट बोलतीय.
1: बोला.
2: मला डॉक्टर यांना प्रश्न विचारायचा होता लीन PCOS बद्दल. त्याच्यामध्ये वेगळे काय सिम्पटम्स असतात आणि त्याला कसं आयडेंटिफाय करायचं?
1: डॉक्टर काय सांगाल?
0: हो, आपण तिकडे वळणारच आहोत. जसं मी आता सांगितलं की वजन जास्त असेल, कमरेचा घेर जास्त असेल, तर इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज होतो. पण आजकाल असंही दिसून येतं की बऱ्याचदा मुलींचं वजन कमी असतं आणि तरी सुद्धा पाळी अनियमित असते. तर जर ह्यांचं या कमी वजनाच्या मुलींचं जर फॅट डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर इंटरनल फॅट ह्यांचं जास्त असतं. इनफॅक्ट शरीरामधलं फॅट लेवल त्यांची नक्कीच वाढलेली असते जरी त्यांचं वजन कमी असेल तरी, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे पाळीची अनियमितता दिसून येते आपल्याला.
1: ओ बरोबर. तुम्हाला उत्तर मिळालं?
2: हो, थँक्यू डॉक्टर.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
0: धन्यवाद.
1: डॉक्टर, तुम्ही PCOD आणि PCOS मधला फरक सांगत होता आम्हाला.
0: होय, तर हे जे सुरुवातीचा भाग आहे याला PCOD म्हणतात, ज्याच्यामध्ये पॉलिसिस्ट दिसतात छोटे छोटे. पण हे जर गंभीर स्वरूपामध्ये असेल तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणतो. म्हणजे ज्याची व्याप्ती बीजांडाच्या पलीकडे जाऊन पूर्ण शरीरावर हे मेटाबॉलिझम अफेक्ट झालेलं असतं शरीराचं, म्हणून त्याला सिंड्रोम. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साईन सिम्टम्स इथे एकत्र येतात. जसं हा फक्त प्रेग्नन्स म्हणजे गर्भधारणा किंवा पाळी इतका नियमित न राहता शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, जसं डायबिटीज होण्याची शक्यता, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तातलं वाढतं, हृदयरोगाचा धोका वाढतो आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची, कर्करोग होण्याची पण शक्यता काही जणींमध्ये वाढून येते जर हा आजार व्यवस्थित नियंत्रणात आणला नाही तर. तर ह्या सगळ्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. खरं रिसेंटली याचं नाव आता पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं केलं आहे. PMOS. म्हणजे त्याचा उद्देश असा आहे की फक्त ओव्हेरियन सिस्ट कडे लक्ष न जाता इनऑल शरीरावर ज्याचा इफेक्ट होतो त्याचं जरा कुठेतरी अवेअरनेस व्हावं, आणि थोडासा स्टिग्मा पण झाला आहे PCOS समाजामध्ये तो पण थोडासा कमी व्हावा ह्या दृष्टीने ह्याचं नाव आता PMOS असं झालेलं आहे.
1: बरोबर. तर ह्याची समग्रता तुम्ही आता सांगितली की PCOD म्हणजे काय, PCOS म्हणजे काय आणि PMOS म्हणजे काय. तर हे जे सिंड्रोम असतात हे लहानपणी जेव्हा आपण म्हणतो मुलगी हळूहळू वयात येते तर तेव्हाच्या जडणघडणीवर किंवा व्यायाम किंवा तिच्या आहारावर हे अवलंबून असतं का?
0: नक्कीच. म्हणजे ह्याचं कॉज म्हणाल तर मल्टीफॅक्टोरियल आहे, थोडासा जेनेटिक कंपोनंट पण आहे. जर आईला ओबेसिटी असेल आई वडिलांना तर बऱ्याचदा मुलांमध्ये पण ती आढळून येते. आपण म्हणतो की अरे ते तर काहीच खात नाही पण तिचं वजन किती वाढतं, हवा खाऊन पण वाढतं, तशा प्रकारे. तर थोडा जेनेटिक कंपोनंट यामध्ये नक्कीच असतो आणि त्या व्यतिरिक्त तुमची जीवनशैली, जसं तुमचा व्यायामाचा अभाव, जंक फूड खाणं, यामुळे पण लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की इन्सुलिन रेजिस्टन्स येतो, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढला की मेटाबॉलिझमवर इफेक्ट होतो आणि

0: पीसीओडी होतं. हे पीसीओडी, पीसीओएस किंवा पीएमओएस हे एकाच स्पेक्ट्रमच्या, असं वेगवेगळं असं वॉटरटाईट नाहीये.
1: नाहीये,
0: फक्त जरा व्याप्ती मोठी असेल तर आपण त्याला पीएमओएस जसं आत्ताचा शब्द आहे असं म्हणतो.
1: बरोबर. आपल्या सुरुवातीच्या कॉलरनी विचारलं की बारीक मुलींना सुद्धा हा त्रास होतो का, पण विशेषतः लठ्ठपणामुळे हा त्रास जास्त दिसून येतो का?
0: बरोबर आहे, लठ्ठपणामध्ये हा त्रास जास्तीत जास्त वेळा दिसून येतो.
1: बरोबर. म्हणजे ह्याला जंक फूड खाणं किंवा झोप नीट नसणं किंवा चांगल्या जीवनशैलीचा अभाव अशी कारण पण असतात का?
0: होय, जीवनशैली म्हणाल तर पूर्वी कसं होतं, आपण सूर्योदया बरोबर उठायचो आणि सूर्यास्तापर्यंत सगळे कामं आटपून 8-9 वाजता चिडीचूप सगळे झोपायचो आणि जेवणाच्या वेळा पण बऱ्यापैकी रेग्युलर होत्या आणि त्याप्रमाणे आपलं ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, इंटरनल बॉडी क्लॉक, ते पण तसं चालायचं.
1: आणि आहार पण साधा होता.
0: आहार पण साधा होता, पण आता काळाची गरज म्हणा किंवा काही म्हणा, जागरण होतं, प्रत्येकाचंच होतं, वेळा बदलल्या आहेत जेवणाच्या, पण आतली सिस्टीम अजून तेवढी इव्हॉल्व्ह झालेली नाहीये हॉर्मोन्सची.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळं एक कुठंतरी विसंवाद होतो की आतमधल्या हॉर्मोन्सच्या लेवल्सला कळत नाही की अरे रात्र झाली आहे, रिलीज व्हायचंय नाही व्हायचंय, आणि गोंधळ होतो.
1: बरोबर. म्हणून जीवनशैली खूप महत्वाची आहे.
0: नक्की.
1: लवकर निजे लवकर उठे जे आपण म्हणतो.
0: बरोबर.
1: त्यालाच आरोग्य का लाभतं हे आपल्याला इथे लक्षात येतं.
0: बरोबर.
1: आणि किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा पीसीओडीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय, तर हे का होतं?
0: किशोरवयीन मुलींमध्ये तुम्ही बघताल तर म्हणजे साधारण एक 10वी 11वीच्या मुली, खेळणं बंद झालेलं असतं, अभ्यास सुरू झालेला असतो, बऱ्याचदा अभ्यास स्क्रीनवर असतो, त्यामुळं स्क्रीन ऍडिक्शन मोबाईलचं होतं, व्यायाम बंद होऊन जातो. आणि थोडं हे वयच असं असतं की आई वडिलांना काही कळत नाही, आई सांगते ते, आणि हे सगळ्यांच्या बाबतीत, आपल्या बाबतीतही या वयात हेच झालेलं असतं,
1: म्हणजे आई वडिलांचा सल्ला नको असतो.
0: थोडं बंडखोर भूमिका म्हणतात, तसं मी करेल तसं. त्यामुळे नकळतपणे वजन वाढीला जातं जर योग्य सवयी लावल्या नाहीत तर.
1: बरं.
0: वजन वाढीला जातं आणि मग त्याचा परिणाम तुमच्या पाळीच्या नियमिततेवर होतो.
1: अच्छा. सगळ्यात महत्वाचा शत्रू म्हणजे स्ट्रेस, ज्याला आपण ताण तणाव म्हणतो.
0: बरं.
1: तर ह्याचा आपल्या शरीरावर कितपत परिणाम होतो?
0: ताणतणाव असणारच आहे, पण त्याचं योग्य व्यवस्थापन करणं जमायला हवं. जे की सांगणं खूप सोपं आहे आणि करणं तितकंच अवघड आहे. जसं मी सांगितलं, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ऍक्सिस, त्यापैकी स्ट्रेस आला, ताणतणाव आला की तो हायपोथॅलॅमसला कळतो, तो बरोबर सिग्नल त्याप्रमाणे पिट्युटरीला जातात आणि त्यामुळे पाळी अनियमित होते. बऱ्याचदा जर पेशंट येतात आमच्याकडे, सांगतात की पाळी अनियमित झाली आहे, मग विचारलं का ग काही स्ट्रेस होता का, तर हा मॅडम परीक्षा होती त्यामुळे जागरण झालं, परीक्षेचं टेन्शन होतं त्यामुळे डान्स पण माझा बंद झाला सध्या.
1: बरं.
0: आणि नंतर जेव्हा हे सगळं रुटीनवर येतं त्यावेळेस ते आपोआपच पाळी त्यांची नियमित होते.
1: बरं.
0: दिसून येत.
1: पाळी नियमित येणं हे किती गरजेचं आहे, फक्त स्त्री मूल जन्माला घालते म्हणून नाही तर तिचं बाकी शरीर सुद्धा हे यंत्र आहे आणि हे चांगलं चालण्यासाठी सुद्धा पाळी नियमित येणं हे गरजेचं आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यामध्ये मोठा अडथळा हा पीसीओडीचा किंवा या गोष्टींचा असू शकतो. ह्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात पीसीओडीची?
0: पीसीओडी मध्ये वजन बऱ्याचदा वाढतं.
1: बर.
0: थायरॉइड सारखे आजार ह्याच्या सोबत असू शकतात.
1: बर.
0: आणि सुरुवातीला पाळी नियमित असते पण ब्लीडिंग कमी होतं, म्हणजे फ्लो असतो पाळीच्या वेळी, रक्तस्राव तो कमी आढळून येतो, कमी होतो. कधी कधी तर फक्त पाळीच्या वेळी स्पॉटिंग होणं असं पण आढळतं आणि मग हळूहळू पाळी अनियमित यायला लागते. 1.5 महिन्याला 2 महिन्याला पाळी येणं, कधी कधी तर गोळ्या घेतल्याशिवाय पाळीच न येणं असं पण होऊ शकतं.
1: बर.
0: मग केस, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं, ज्याला हर्स्युटिझम असं म्हणलं जातं, ओठांच्या वर आणि हनुवटीवर, तसंच एक्ने, पिंपल्स येणं, हे बाकीचे प्रकारही पीसीओडी मध्ये आढळून येतात.
1: अच्छा. पण मग ह्याच्यासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन केलं जातं किंवा अजून काही तपासण्या केल्या जातात?
0: क्लिनिकली तुम्ही पीसीओडी डायग्नोज करू शकतात, जे मी तुम्हाला आता सिम्पटम सांगितले ते. त्या व्यतिरिक्त आपल्याला काही तपासण्या करायला लागतात, जसं की रक्तातली साखर तपासणं, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तपासणं, थायरॉइडची तपासणी करणं, तुमचं बीएमआय बघणं, हे सगळ्या तपासण्या आणि सोनोग्राफी, हे सगळं तुम्हाला करायला लागतं.
1: बरोबर. म्हणजे थोडक्यात रक्त चाचणी जी असते ती पण करावी लागते आणि सोनोग्राफी पण करावी लागते.
0: काही वेळा तुमच्या इन्सुलिन लेवल, जसं मी इन्सुलिन रेजिस्टन्स बद्दल बोललो, तर ते फास्टिंग हायपरग्लायसेमिया म्हणून असतो, सकाळच्या वेळी तुमची इन्सुलिन लेवल किती आहे, त्यामध्ये पण तो इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्याला मोजता येतो.
1: बरोबर. म्हणजे त्या वेळेला सुद्धा ती टेस्ट करता येते आपल्याला.
0: बरोबर.
1: आणि याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर कितपत परिणाम होतो?
0: पीसीओडी मध्ये बऱ्याचदा जाडेपणामुळे किंवा हे चेहऱ्यावरच्या केसामुळे एक लो सेल्फ इमेज असते.
1: बर.
0: आणि त्यामुळे ह्या मुलींमध्ये हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे पण थोडा चिडचिडेपणा पण असतो, सगळ्यामुळे जरा जंक फूड

0: नाकासारखं खाणं, त्यामुळे परत वजन वाढतं. कुठेतरी गोड खा वाटतं सुदिंग होण्यासाठी, आणि परत वजन वाढतं. वजन वाढलं की परत पाळी अनियमित होते असं म्हणून बऱ्याचदा जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ह्या मुलींमध्ये अँझायटी, डिप्रेशन असे प्रकार मानसिक आजारही दिसून येतात.
1: बरोबर. आणि मग त्याचे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतात.
0: होय.
1: बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं की फेशियल हेअरची ग्रोथ होते म्हणजे चेहऱ्यावरचे केस वाढतात किंवा ऍक्ने पिंपल्स जास्त येतात, तसंच केस गळण्याची पण समस्या होते निर्माण.
0: होय होय, नक्कीच. स्त्रियांमध्ये पुरुषांचे हॉर्मोन नॉर्मली पण असतात हॉर्मोन्स, जसं पुरुषांमध्ये पण स्त्रियांचे हॉर्मोन्स असतात. पण पीसीओडी मध्ये पुरुषांचे हॉर्मोन्स जे ज्याला आपण अँड्रोजन्स म्हणतो, टेस्टोस्टेरॉन वगैरे, ह्यांची लेवल वाढलेली असते आणि त्यामुळे हे अनावश्यक चेहऱ्यावर केस येणं, केस गळणं, पिंपल्स येणं हे प्रकार दिसून येतात.
1: बरोबर. अगदी डोक्यावरचे केस पूर्ण कमी होणं वगैरे हे सुद्धा प्रॉब्लेम
0: अँड्रोजन जास्त झाल्यामुळे दिसून येतात.
1: पण मग ह्याच्यावर उपाययोजना काय असते?
0: याच्यावर उपाययोजना म्हणजे आपल्याला एक तर कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेता येते एक्सेस जे केस चेहऱ्यावर आलेले आहेत त्याकरिता, किंवा आपल्याला काही काही गोळ्या पण अवेलेबल असतात ज्या वैद्यकीय सल्ल्याने आपल्याला नक्कीच घेता येतात.
1: पण फक्त गोळ्या हाच एक उपाय असतो?
0: नाही नाही, जसं की लेझर, इलेक्ट्रोलायसिस किंवा साधं पायलिंग, वॅक्सिंग, हे छोटे छोटे प्रकारचे अवेलेबल असतात, ते पण आपण सुरुवातीला घेऊ शकता. नाहीतर मग गोळ्यांचा पण आपल्याला आधार घ्यायला लागतो, ज्याला आपण हॉर्मोनल ट्रीटमेंट असं म्हणतो.
1: बर. स्त्री ही जगत जननी असते किंवा माता असते, तिच्यापासून कुटुंबाची सुरुवात होत असते, तर पीसीओडी हा एक मोठा अडथळा म्हणू शकतो, येऊ शकतो, उभा राहू शकतो. तर हे कितपत खरं आहे ही भीती महिलांमध्ये कायम असते, तर याच्याबद्दल आम्हाला सांगा.
0: जसं मी सांगितलं की स्त्रीबीज, एक चांगल्या क्वालिटीचं स्त्रीबीज महिन्याच्या महिन्याला तयार होणं हे खूप आवश्यक असतं गर्भधारणेसाठी, जे की पीसीओडी मध्ये होत नाही, जे की स्त्रीबीज चांगल्या तयार होत नाही, त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडथळा येतो. पण आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप सारे औषध, इंजेक्शन अवेलेबल आहेत ज्याचा उपयोग करून आपण हे स्त्रीबीज तयार करायला मदत करू शकतो, ज्याला आम्ही ओव्ह्युलेशन इंडक्शन असं म्हणतो.
1: बर.
0: आणि त्यामुळे नक्कीच गर्भधारणा राहायला मदत होऊ शकते.
1: बरोबर. पण पीसीओडी असताना बरेचदा काही सर्जरी सुद्धा सांगितल्या जातात का?
0: होय. जसं ओव्ह्युलेशन इंडक्शन साठी गोळ्या असतात, तसंच लॅप्रोस्कोपी पण करायला लागू शकते काही जणांमध्ये. आणि जे की छोटे छोटे सिस तयार झालेत ओव्हरीज मध्ये अँड्रोजन एक्सेसमुळे, तर थोडासा छोटासा भाग जर तिथे आपण ते सिस जर रप्चर केले तर ते पण स्त्रीबीज तयार व्हायला काही काळासाठी ह्याच्यामुळे नक्कीच मदत होऊ शकते.
1: बरं. आणि ही ट्रीटमेंट सेफ असते?
0: हा, ही एक छोटंसं ऑपरेशनच असतं लॅप्रोस्कोपी, ते करायला लागतं.
1: बरोबर. पण हे केल्यानंतर गर्भधारणेला काही अडथळा येत नाही?
0: नाही नाही, गर्भधारणा होण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे उपचार केले जातात.
1: अच्छा.
0: अडथळा नाही.
1: बरोबर. आजकाल बरेचदा असं सांगतात की होम रेमेडीज किंवा काही डाएट ट्रेंड आपण सोशल मीडियावर बघतो, तर ते कितपत उपयोगी असतात?
0: सोशल मीडिया आपल्याला खूप सारी माहिती देतो. काही खरी असते, काही जरा एक्स्ट्रीम असते, काही जरा घाबरवणारी असते. तर आपल्यालाच थोडं सदसद विवेक बुद्धीने त्याच्यातलं चांगलं चांगलं घ्यायला लागतं. साधं सोपं घेणं म्हणजे डाएट करणं म्हणजे घरचं खा, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी.
1: बर.
0: मोबाईल हातात न घेता जेवण करा, सावकाश चावून चावून जेवण करा. सावकाश म्हणजे स अवकाश, म्हणजे थोडी जागा पोटात ठेवून जेवण करा. आणि मुख्यत्वेपणे यामध्ये डाएटमध्ये घरच्यांचा सहभाग मला खूप महत्वाचा वाटतो. जसं घर सगळ्यांचं असतं तसं स्वयंपाकघर पण सगळ्यांचं असतं, आणि जर सगळ्यांनी त्यामध्ये थोडं थोडं काम केलं तर हे मागवण्याचं प्रमाण नक्कीच थोडं कमी करता येऊ शकतं.
1: बाहेरून मागवायचं प्रमाण
0: बरोबर आहे,
1: कमी करता येऊ
0: शकतं. नक्कीच नक्कीच. आणि त्यामुळे मग डाएट हे कन्सिस्टंटली फॉलो करणं महत्वाचं असतं, नाहीतर क्रॅश कोर्स केला, 10 किलो कमी केलं 2 महिन्यात आणि परत 15 किलो घेऊन आले मी, तर ते काही उपयोगाचं नाही. छोट्या छोट्या स्टेप्स, पाणी भरपूर पिणं महत्वाचं असतं, फळं सीझनल खाणं महत्वाचं असतं. तर हे थोडं डायटिशियनचा पण सल्ला जरूर घ्या, पण थोडं स्वतःला काय स्वतःच्या शरीराला आवश्यक आहे ते आपल्या स्वतःला कळतं, फॉलो करा.
1: म्हणजे काय खाल्ल्यावर मला त्रास होऊ शकतो किंवा होतो हे आपल्याला कळत असतं,
0: आपलं शरीर सांगत असतं, फक्त आपल्याला शांतपणे ऐकायची गरज असते त्या शरीराची.
1: बरेचदा इंटरमिटंट फास्टिंग किंवा लो कार्ब डाएट, योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग जे असतं हे आपल्याला पीसीओडी मॅनेजमेंट मध्ये मदत करतं, हे खरं आहे का?
0: हो, नक्कीच करतं. पीसीओडी मध्ये मी सांगितलं तसं इन्सुलिनला व्यवस्थित काम करता येत नाहीये. मग जर लो कार्ब डाएट घेतलं म्हणजे एकदम अघोरी उपाय नाही म्हणत की मी पोळीच खाणार नाही, फक्त उकडलेल्या भाज्याच, नाही ते चुकीचं आहे. पण तुम्ही जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडं कमी केलं तर रक्तातली साखर कंट्रोल यायला मदत होते. त्याचबरोबर जे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज असतात ते इन्सुलिन ची सेन्सिटिव्हिटी वाढवतात, त्याचाही आपल्याला

0: पीसीओडी मॅनेजमेंटमध्ये नक्कीच उपयोग होतो. योगा तर म्हणजे
1: सर्वमान्यच
0: आहे,
1: महत्वाचा आहे.
0: मेन तो युज धातू आहे. योग म्हणजे शरीराचा मनाशी संवाद, शरीरातल्या अवयवांचा एकमेकांशी होणारा संवाद वाढवणं, तर त्यामुळे पण नक्कीच मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह होतो आणि पीसीओडी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते.
1: बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही दोन खूप छान संकल्पना मांडलेल्या आहेत, एक तर शरीराचा स्वतःशी संवाद किंवा अवयवांचा एकमेकांशी संवाद वाढणं हे खूप गरजेचं आहे, आणि ही कन्सेप्ट बरेचदा तरुण पिढी सध्या मिस करते. म्हणजे जे भविष्य आहेत भारताचं त्यांच्याकडनं ही बरेचदा मिस होतीये कन्सेप्ट. सो आपल्या शरीराचा स्वतःशी संवाद झालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली की कुटुंब सगळ्यांचं जसं असतं तसं स्वयंपाकघरही सगळ्यांचं असतं, जिथे आपण अन्न शिजवतो, जिथे आपली आई आपल्यासाठी छान छान पदार्थ बनवते, आजी बनवते, काकू बनवते, कोणीही घरातल्या ज्या स्त्रिया असतात, तर त्यांना थोडीशी मदत केली आणि तुम्हाला काय आवड आहे त्याप्रमाणे थोडस कल्पना मांडली तर त्यांनाही उत्साह येतो करायला.
0: बरोबर.
1: तर हे पण एक आपण म्हणतो ना हेल्दी घरातलं वातावरण तयार करणं, ह्याच्यासाठी घरातल्या सगळ्यांचा सहभाग महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: आणि हे वातावरण राहिलं तर नक्कीच हेल्दी कुटुंब समोर दिसेल आणि तिला असे प्रॉब्लेम्स बरेचदा मग
0: बरोबर
1: फेसही करावेही लागणार नाही.
0: खरंय. पीसीओडीच्या मॅनेजमेंटमध्ये सकारात्मक वातावरण कुटुंबानी ठेवणं खूपच आवश्यक आहे, डाएटच्या बाबतीत सुद्धा आणि एक्झरसाईजच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे मी छान लोळत टीव्ही बघतीये आणि तू व्यायाम कर असं म्हणून नाही जमणार,
1: होत नाही.
0: एकमेकांना मोटिवेट करणं व्यायामाच्या बाबतीत हे पण आवश्यक आहे.
1: खरंय. डॉक्टर, पीसीओडी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: पीसीओडी हा आजार पूर्णपणे बरा नाही होऊ शकत, पण जसं आपण बोललो की चांगली जीवनशैली, छोट्या छोट्या साध्या साध्या चांगल्या सवयी लावून घेतल्या, कुटुंबाचं सकारात्मक वातावरण, सपोर्ट असेल समाजाचं, की फार जज करू नका रादर सपोर्ट करा, आणि वैद्यकीय मदत, या सगळ्यांच्या टीमवर्कनी आपण नक्कीच या आजाराला नियंत्रित ठेवू शकतो.
1: बरोबर.
0: पीसीओडी हा क्युअर असा होत नाही, तो असतो शरीरात. तुम्ही व्यायाम सोडला, तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल परत तुम्ही पूर्वीसारखीच केली तर किंबहुना मी जसं सांगितलं तसं PMOS कडे तो जातो, ज्याच्यामध्ये हृदय विकाराचा धोका, शरीरातलं रक्तातली कोलेस्ट्रॉलची लेवल वाढणं, डायबिटीज होणं, हे पण धोके संभाव्य होऊ शकतात.
1: बरोबर. लग्नाआधी मुलींनी ही तपासणी करून घ्यावी का?
0: त्याच्यासाठी वेगळी तपासणी करायला नको आहे. वजन वाढतंय, पाळी अनियमित होती, याच्यातून कळूनच जातं की ते जरा पीसीओडीच्या डिरेक्शननी चाललेलं आहे. फक्त लग्न, गर्भधारणा, प्रेग्नन्सी इतक्या पुरतच लिमिट ठेवू नये. मला वाटतं की ही चांगली जीवनशैली त्या स्त्रीच्या आरोग्यासाठीच चांगली आहे. हो की नाही? प्रेग्नन्सी, लग्न हे तर महत्वाचं आहेच आहे, पण त्याही पलीकडे तिचं आरोग्य जास्त महत्वाचं आहे.
1: अगदी अगदी. लग्नानंतर प्रेग्नन्सी होणार आहे त्याच्या आधी सल्ला घेतलाच पाहिजे बरेचदा, त्या जोडप्याच्या दृष्टीनेही महत्वाचं असतं. पण असे काही प्रॉब्लेम सुरुवातीलाच दिसले तर आयांनी सजगपणे आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: हो हो, नक्कीच.
1: बरोबर. डॉक्टर, आपण बऱ्याचशा मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे, पण प्रेग्नन्सी प्लॅनिंग करणाऱ्या महिलांनी पीसीओडी मध्ये कुठली विशेष काळजी घ्यायची असते? कारण मातृत्व हे महिलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं.
0: वजन कमी करणे हा एक खूपच महत्वाचा पॉइंट आहे पीसीओडीच्या ट्रीटमेंटमध्ये. जर वजन कमी, 5 ते 10% जरी वजन कमी केलं तर आम्ही ज्या गोळ्या देतो ओव्ह्युलेशन इंडक्शन साठी त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो, आणि हॉर्मोनल बॅलन्स व्हायला पण खूप त्याचा उपयोग होतो.
1: बरोबर. आणि हे हॉर्मोन्स दोन प्रकारचे मेनली असतात स्त्रियांच्या शरीरामध्ये जे महत्वाचे असतात,
0: इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन.
1: बरोबर. त्यांचं जर का आपण समतोल साधला तर मात्र महिलांना प्रेग्नन्सी सुद्धा खूप सोपी जाते आणि डिलिव्हरी सुद्धा छान होते.
0: वजन कमी केलं तर ओव्ह्युलेशन इंडक्शन सोपं जातं हेही खरं आहे, त्यासोबतच प्रेग्नन्सी पूर्णत्वाला नेणे म्हणजे अबॉर्शन्स अवॉइड होतात, मिसकॅरेजेस अवॉइड होतात, आणि 9 महिने प्रेग्नन्सी व्यवस्थित वाढ होते बाळाची जर वजन कमी असेल जरा तर.
1: खरंय. आणि आईला जर का पीसीओडीचा त्रास असेल आणि जर का योग्य काळजी घेतली तर बाळामध्ये ते येत नाही.
0: पीसीओडीला थोडा जेनेटिक कंपोनंट आहे. जर आईला ओबेसिटी असेल, पीसीओडी असेल, तर मुलीमध्ये ते येण्याचे चान्सेस काहीसे असतात. जर तिने योग्य जीवनशैलीचा वापर केला तर ही रिस्क नक्कीच कमी करता येते.
1: बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. आज जे श्रोते आहेत त्यांना काय सल्ला द्याल?
0: सल्ला म्हणण्यापेक्षा पुणे आकाशवाणीच्या श्रोत्यांना मला त्यांना सांगायला आवडेल की सकारात्मक वातावरण ठेवलं आणि छोट्या छोट्या चांगल्या साध्या सवयी स्वतःच्या आयुष्यामध्ये ठेवल्या सगळ्यांनी मिळून, तर हा काही फार मोठा आजार नाहीये. हा आपण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो. टीमवर्क, फॅमिली सपोर्ट हे सगळं यामध्ये खूप महत्वाचं ठरतं.
1: बरोबर. म्हणजे हा क्युरेबल आहे, पूर्णपणे बरा नाही होत तरी पण शरीरात तुमच्या जी गडबड झालेली आहे ती दुरुस्त

0: करण्यासारखी आहे.
1: आपल्याला काय हवंय? आपल्याला हवंय की यामुळे आपल्याला जे काही आजार आहे, डायबिटीज, हृदयरोग, हे होऊ नयेत आपल्याला.
0: बरोबर आहे.
1: हे आपल्याला हवंय. आपल्याला एक प्रेग्नन्सी हवी आहे. आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर नको आहे. जर आपण योग्य प्रमाणात काळजी घेतली तर ह्या नको असलेल्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
0: बरोबर. श्रोते हो, पीसीओडी हा आजच्या काळातला एक कॉमन पण दुर्लक्षित विषय आहे. योग्य माहिती, वेळेवर निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक मानसिकता यांच्या मदतीनं हा प्रवास नक्कीच सुलभ होऊ शकतो. आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनासाठी डॉक्टर शिल्पा भट यांचे मनपूर्वक आभार मानूया. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल.
1: धन्यवाद ताई. पुणे आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.
0: मंडळी, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वतःची काळजी घेणं ही सवय नसून ती आयुष्यभराची जबाबदारी आहे. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत मी आरती पटवर्धन आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. निरोगी रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.

0: हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सूत्रसंचलन आणि निर्मिती सहभाग होता आरती पटवर्धन यांचा आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यानंतरचा विषय कोणता आहे हे जाणून घेऊयात या निवेदनातून.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: मध्यम लहरी 378.7 मीटर्स अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:10 झाली आहेत. कॅलिडोस्कोप हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, कॅलिडोस्कोप या अंतर्गत यंग माइंड सस्टेनेबल फ्युचर्स या विषयीची चर्चा आपण आत्ता ऐकली. सहभाग होता नेधी उबाळे, सिया कुलकर्णी आणि पावेरी आर्या यांचा. सादर करते होते गौरव शिंपी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा कॉटेज या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे गीत निलेश मिश्रा यांचं, संगीतकार अनु मलिक

0: कृष्णा कॉटेज या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. शब्द होते निलेश मिश्रा यांचे आणि संगीतकार अनु मलिक.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोबसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोबसावा.
0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आक्रोश या चित्रपटासाठी अनुपम अमोद यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत. संगीतकार प्रीतम.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरव या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत साथिया या चित्रपटासाठी साधना सरगम आणि मुर्तुझा यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत. संगीतकार ए आर रहमान.

श्रोते हो पाप या चित्रपटासाठी ऐकूया राहत फतेह अली खान यांचे स्वर. शब्द आहेत अमजद इस्लाम अमजद यांचे.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अलका याज्ञिक यांच्या स्वरात जखम या चित्रपटातलं गीत. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 11 वाजलेत. आता वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रशांत फाटक यांचं तबला वादन, ताल तीन ताल. त्यांना हार्मोनियम लहरा साथ दिली आहे उदय शहापूरकर यांनी. ऐकूया प्रशांत फाटक यांचं तबला वादन.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण प्रशांत फाटक यांचं तबला वादन ऐकलं. त्यांना हार्मोनियम लहरा साथ दिली होती उदय शहापूरकर यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. आता वेळ झाली आहे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या प्रेम पर्वत या चित्रपटातल्या गीतानं. शब्द आहेत जहानिसार अख्तर यांचे, संगीतकार जयदेव.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर कव्हरेज ऑफ रोजगार मेळा 2026 हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: उधन सुन रहे थे।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो, काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात, तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्यासोबत आहेत. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?

0: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं, म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मम्मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं मागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं, मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले, कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत अंथरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला मला म्हणाली, तर मकाश तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. त्यावेळेला आईने
1: तीच आठवण आईची
0: काय
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
0: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हा बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
0: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेला आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे बायाजी आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
0: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाहीये. त्यामुळं हा तिथला संस्कार, म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं, घासाघासात तर आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही आहे इथं, हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
0: होत गेला.
1: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
0: मी हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताच डीएड आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं. बरोबर.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो, जोशी त्यांना स्वतःच वर्कशॉप सुरू करायचं होत. मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे, म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली अगं मालू तू अस्वस्थ काय असायची, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 500 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमचे इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आत्ता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली.

0: मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा. काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, काय वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला एक नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती. हे सगळी माझ्याभोवती खेळायची ना, शाळेत कुणी जात नव्हतं. त्याचं कारण असं, 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत पाठचं भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दालू पेला दातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बलवणार काय. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणगे ही मला मिळालेले शब्द आहेत ते. एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपोआपच पाडे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवतंय काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पोरं. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते आफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या बुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचे काळी जी भोपळ्यात ना ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्यापुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसा सगळी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे. मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटसं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठाच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच त्या काळात. मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं. पण डोळ्यात चुरचुरतं, मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची.

0: करायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
0: एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला, तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता, त्या उंबरावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्रावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढं खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही, एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला होता, मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करत होता कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला. काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यासाठी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची, एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. जे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, राहण्याचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे, तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातनं एक कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं, चल आपण काकीकडे घेऊन जाऊया. म्हणून मी ठेवून घेतलं अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्र, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमागं एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणीला.
0: गाढविणीला ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परत, चल आपण काकींकडे घेऊन जाऊया. म्हणून त्या गाढवाला हळू हळू हळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक आणि ते आलं गाढव आमच्याकडे. तो जन्माला आलं गाढव, थानानं पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहीत नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं ते दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं ते दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्या 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती आशक नसेल, रेखा तिच्या तोंडात नाची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची जर तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची, इतकी आशक्त होती. पातळ भात करायचा,

त्याच्या तोंडातला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तुला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली होती खरं वास्तवित, एक मुलगा होता तिचा तो हिच्यासारखा सुंदर होता, आणि मग ही माझ्याकडे राहिली

0: माझ्याकडे राहिली तिचं सारखं काय वाटायचं? मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो? माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा, तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्यावर आपलं सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिलाकडे जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्याने सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत राहता. पुढे
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण, आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडं मुलं सोडायची आणि पाठीमाग आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या म्हणल्या नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून. पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघी जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्यांना मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा ज्या दिवशी आवाज आला रडण्याचा त्या दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं. त्या मुलींचं
1: मग अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचात ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत. आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोराच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणी म्हणून होती आणि आणखीन एक होती. त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली. त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढं चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड. तर इतकं छान विक्री व्हायची, परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची, कोल्हापूरला जाऊन. आणि या बायकांच्याकडनं मी

0: मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला चार पैसे मिळावेत बायकांना त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून
1: बरोबर
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालं आहे, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलो आहे. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई, पण खरं सांगतो तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक.

0: पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. तीन तीन वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काही तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही. बघा बाई, आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसरतो, अपमान झाला तरी तो गिळतो, हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्ट सुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं, तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं, वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडं काळाकुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोतेहो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोतेहो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोतेहो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोतेहो, 1962, 65 आणि 71 च्या युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 च्या दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
2: हो
1: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडतात

0: तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईकमध्ये बोलून काय करू शकतो?
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय, पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
0: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
0: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं असतं.
0: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
0: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
0: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
0: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बर का, संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
0: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने
0: मिळवला. बरोबर,
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही का?
0: खरंय,
1: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
0: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये, जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली, यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
0: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग?
1: हो, विचार करा,
0: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे, तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना,
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बरं,
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का?
0: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं?
0: हो ना,
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी, याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट, नाही का?
0: हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बर का आता.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना,
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो,
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहाँ डाल डाल पर

0: सोने की चिड़िया करती बसेरा,
1: हो
0: ओ भारत देश है मेरा.
1: किती छान गाणं होतं.
0: रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालंय.
1: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
0: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
1: हो ना,
0: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
1: नक्कीच.
0: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली आणि बनत आहे.
1: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
0: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
1: हो,
0: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
1: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 च्या काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
0: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
1: तेच तर
0: हे शोधणं कठीण झालंय.
1: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
0: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
1: हो ना, बरोबर, अगदी.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत, तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाली.
1: हो, हे वास्तव बरं का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले, मोबाईलचे टॉवर्स बंद पडले,
1: हो ना,
0: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना, तो कधी अदृश्य होऊ शकत नाही, याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो, नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोडं म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं वनपाल म्हणून. 26/7/1974 ला मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं. 1960 रेडिओ घेतला, क्रिप्ट रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला ज्या परिस्थितीमध्ये झाला स्वातंत्र्य मिळालं.

0: 41 साली तो त्या वेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालो तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे जबरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. त्या वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरच. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचा ठीक 1 वाजलाय. आता वेळ झाली आहे आपकी पसंद या कार्यक्रमाची.

श्रोते हो, आपकी पसंद या श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मी स्वाती मारवाडे सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात अमित खन्ना यांचं गीत चित्रपट लूटमार. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, आत्ता आपण जे गीत ऐकलत त्या गीतासाठी आपल्याला पसंती कळवली होती तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव येथून संजय पाटील, शैला पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा पाटील आणि मनू पाटील यांनी. तसंच अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सूरज, ज्योती आणि बाबू रेयांश यांनी. तसंच भाटपारा येथून द्वारिका, प्रसाद वर्मा आणि किशोर वर्मा यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत बेताब या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवली होती जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाश दादा जैन यांनी. तसंच आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर आणि बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर आणि अर्जुन गव्हाणकर. तसंच आकार हाईट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर परी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं रवींद्र जैन यांचं गीत. संगीतकार रवींद्र जैन.

श्रोते हो, या गीतासाठी आम्हाला पसंती कळवली होती नसवाल चौक मलकापूर येथून संजय पाटील, सौभाग्यवती उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर आणि संजय कुमार चौहान यांनी. तसंच जिल्हा सांगली येथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी यांनी. श्रोते हो, आपली आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत खूबसूरत या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन.

श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवली होती श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली येथून टेलर रामचंद्र, धोंडीबा इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील आणि सुनील जबडे यांनी, तसंच अशोकनगर वसमत हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके यांनी, तसंच झुमरी तलैया येथून छकुली इंगोले, देव इंगोले, छोटूदादा इंगोले, पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंदर चौरसिया यांनी, तसंच सेक्टर 67 मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा आणि कालका येथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज यांनी। श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आपकी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार आर डी बर्मन।

0: की पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे. प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे.
2: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही 3री दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत

श्रोतेहो, या गीतासाठी पसंती कळवली होती जिल्हा अहिल्यानगर मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव येथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम, युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची मला स्वाती मारवाडेला अनुमती द्या.

20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवरून अतिउच्च पातळीवर गेला आहे, तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3रा भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग

0: उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
2: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वर इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये 2रं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं.

0: महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते, दुपारचे 1:45 वाजलेत. आता वेळ झाली आहे द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमाची.
2: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
1: कार्यक्रमाची सुरुवात करूया सुपर 30 या चित्रपटातील अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीतानं. स्वर आहे उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांचा, संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो, यानंतर ऐकूया सुनिधी चौहान यांच्या स्वरात अय्यारी या चित्रपटातलं मनोज मुंतशीर यांचं गीत. संगीतकार रोचक कोहली.

0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत श्रेया घोषाल यांच्या स्वरात सावरिया या चित्रपटातलं समीर यांचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर जुबिन नौटियाल आणि नीती मोहन यांच्या स्वरात जुनेद वासी यांचं गीत ऐकूया. संगीतकार मित ब्रोज आणि चित्रपट आहे जॉली एल एल.

श्रोते हो, फलक शब्बीर यांच्या स्वरातलं हे नौटंकी साला या चित्रपटातलं गीत ऐकूया. शब्द आहेत फलक शब्बीर यांचेच.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी श्रेया घोषाल आणि तोची रैना यांच्या स्वरातलं हे शोर इन द सिटी या चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीतकार सचिन जिगर.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 2:15 वाजता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही

0: The next wave. The next wave.
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांचे स्वर. शब्द आहेत वैभव जोशी यांचे, संगीतकार ऋषिकेश.

अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरात आता आपण ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतकार निलेश मोहरीर.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

श्रोते हो, सागर फडके आणि सायली पंकज यांच्या स्वरातलं हे गीत होतं मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं. शब्द होते ओंकार मंगेश दत्ता यांचे. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

श्रोतेहो आता ऐकूया हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरात तसंच आनंदी जोशी यांच्या स्वरातही दगडी चाळ या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑईलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623वी बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा, भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं, तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4ही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता.

0: शुभ सायंकाळ श्रोतेहो. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमचे दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या सायंकालीन प्रसारण सभेत मी सुनीता कुलकर्णी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोते हो, सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जावेद अख्तर यांची येस बॉस चित्रपटातली गीतरचना अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात, संगीतकार जतीन ललित.

0: यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समीर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अन्नू मलिक यांनी. स्वर आहे अनुराधा पोडवाल आणि कुमार सानू यांचा. चित्रपट हम आपके दिल में रहते हैं.

प्यार तो होना ही था या चित्रपटातली समीर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीतकार होते जतीन ललित. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनंत बक्षी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली नदीम श्रवण यांनी. परदेश चित्रपटासाठी स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. यामध्ये आज रंग माझा वेगळा या सदरात वैद्यकीय शिक्षणासोबतच हृदयाच्या आरोग्यासंदर्भात ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीसाठी आरोग्य जागर अभियान राबवणाऱ्या प्रसाद भोजने यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत प्रसाद चित्तरंजन भोजने यांना. त्याच्याविषयी ओळख करून द्यायची झाली तर तो आरोग्यासंदर्भात जनजागृती अभियान राबवतो आहे आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये तो हृदयासंदर्भात असणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि त्या संदर्भातील जनजागृतीसाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये भेट देतो. तर आपण त्याच्या कामाविषयी त्याच्याकडून जाणून घेऊयात. प्रसाद, तुझं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच ताई मला इन्व्हाइट केल्याबद्दल.
0: तुझी एकंदरीतच शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कामासाठी निवडलेला जो काही विषय आहे त्याबद्दल मला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगशील याबद्दल?
1: मी थर्ड इयर MBBSला शिकत आहे आणि बेसिकली MBBS हे स्वतः एक एवढं मोठं कोर्स आहे. जवळपास 19 विषय आम्ही शिकतो. यामध्ये इतकं इंटरेस्टिंग माहिती आहे आमच्या MBBSच्या कोर्समध्ये. असं वाटलं की ही माहिती फक्त MBBS मुलांमर्यादित न राहता हे कॉमन माणसांपर्यंत गेली पाहिजे. त्यासाठी सुरू केलेलं अभियान म्हणजे आरोग्य जागर अभियान. आणि माझी पार्श्वभूमी सांगायची झाली तर मी ग्रामीण भागात वाढलो आणि लहानपणापासून एक सतत गोष्ट दिसली. लोक आजारी पडल्यावरतीच डॉक्टरकडे येतात पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तेव्हा एक प्रॉब्लेम जाणवला की जर लोकांना अवेअरनेस असला तर काही गोष्टीपर्यंत आपण रोकू शकतो. जर ती एखादी गोष्ट समज 10 पर्यंत पोहोचली, जर आपण 5 पर्यंत असताना लोकांना जाणवू शकलो तर खूप चांगलं होऊ शकतं.

0: म्हणूनच मी हा विषय निवडला की फक्त उपचारच नाही तर लोकांना जनजागृती करायची. आणि मग तेव्हापासून सुरू झालं आरोग्य जागर अभियान.
1: जेव्हा पण तू ग्रामीण भागामध्ये या संदर्भात जनजागृती करत असतो किंवा शहरी भागांमध्ये जाऊन तुझा तिथल्या लोकांशी संवाद आहे, यातला तुझा अनुभव कसा आहे? या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणांवरचा तुझा लोकांशी असणारा संवाद कसा आहे, त्याबद्दल काय सांगशील?
0: ग्रामीण भागात मेजर प्रॉब्लेम हा आहे की बेसिक अवेअरनेस नाही आहे. कारण की तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये मोस्टली जे पालक असतात ते शेतकरी कुटुंबातून असतात, त्यामुळं आणि शहरी भागामध्ये बरेच एज्युकेटेड फॅमिलीज असतात, तर थोडंसं डिफरन्स पाहायला बघतो. पण ॲट द सेम टाईम मला हे पाहायला गेलं की ग्रामीण भागातली मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे आणि जी त्यांची अटेन्शन देण्याची पॉवर आहे, जर मी एखादी गोष्ट त्यांना व्यवस्थित समजवली तर ते खूप चांगल्या रीते समजून घेतात. पण त्याच बाबतीत मी शहरामध्ये हे पाहिलं की मुलांचं फोकस नाही आहे. ज्या वेळेस मी मुलांना इंटरॅक्शन करतो त्यावेळेस ते इतकं चांगलं फोकसनी नाही ऐकत.
1: अच्छा,
0: तर मला हा प्रामुख्याने फरक जाणवला.
1: आरोग्य जागर अभियान जेव्हा तू असं नाव दिलं आहेस तुझ्या अभियानाला, तर त्यामध्ये तू कुठले कुठले विषय हाताळतोस आणि त्याबद्दल काय सांगशील?
0: आरोग्य जागर अभियान हे एक सिंपल आहे आणि एक पॉवरफुल इनिशिएटिव्ह आहे. मेन टॅगलाईन तिची हीच आहे माझी की अवेअरनेस बिफोर इमर्जन्सी. तर बेसिकली टॉपिक सिलेक्ट करताना मला असं वाटलं की आपल्यासमोर खूप मोठे मोठे चॅलेंजेस होते, जसं की मेंटल हेल्थ, मेन्स्ट्रुअल हेल्थ किंवा अॅनिमियाचं असू देत. पण मला या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं वाटलं की हार्ट अटॅक. हार्ट अटॅक यासाठी की जवळपास आज 100 लोक मरतात, त्यातले 30-35% लोक आज हार्ट अटॅकमुळे मरण पावतात. मग असं वाटलं की येस, दिस इज द पॉइंट, आपण इथे जनजागृती केली पाहिजे. मग फक्त हार्ट अटॅक विषयीच न बोलता मी त्यामध्ये हार्ट पण इन्वॉल्व्ह केलं. हार्ट यासाठी की स्वतः हार्ट इतकं इंटरेस्टिंग ऑर्गन आहे. मग असं वाटलं की हा फक्त लेक्चर न देणे पुरतं, ते आपल्याला त्यांना कसं अभ्यासामध्ये त्यांना हेल्प होईल. कारण की प्रत्येक सिलेबसमध्ये कार्डियक सायकल हे इन्क्लुडेड आहे, त्यामुळे मी माझं जे आरोग्य जागर अभियान आहे ते त्यांच्या स्कूल सिलेबसमध्ये कसं बसवता येईल याची मी खात्री केली.
1: जेव्हा तू म्हणतोस की स्कूल सिलेबसमध्ये तू ह्या सगळ्या विषयांचा समावेश असावा यासाठी काम करतो आहेस किंवा यासाठी म्हणून जनजागृती देखील केली आहेस, तर मग कुठल्या कुठल्या विषयांमध्ये तू विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या त्याबद्दल काय सांगशील?
0: तर बेसिकली मी एक पहिल्यांदा सिलेबस ऑब्झर्व केला, 8वी ते 12वी मध्ये सिलेबस ऑब्झर्व केला. तर मोस्टली 10वीपर्यंत प्रत्येकांना कुठे ना कुठे हार्ट विषयी माहिती आहेच आणि त्या एक मुलांना खूप चांगल्या रीती समजवलं नाही जात स्कूल्समध्ये. कारण की त्यांना तेवढी माहिती नसते, जरी माहिती असली तरी खूप लिमिटेड माहिती असते. पण ऍट द सेम टाइम आम्ही हार्ट विषयी खूप जास्त चांगला ऐकलेला आहे ऍज अ MBBS स्टुडंट. आम्ही स्वतः हार्ट उघडलेला आहे फर्स्ट इयरच्या वेळेस. मग मी काय केलं की ही सगळी माहिती एकत्रित केली आणि व्हिडिओज, फोटोज आणि एक छोटंसं मी डेमॉन्स्ट्रेशन पण करून दाखवतो कार्डियक सायकलचं. मग ते मुलांना एवढं इंटरेस्टिंग वाटतं नाही सगळं की मग त्यांना थोडं इंटरेस्ट जागवतो, अरे हा बाबा यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे. तर मग कार्डियक सायकल मी सोप्या भाषेमध्ये समजवतो आणि हार्टचं बेसिक अनाटॉमी हे सोप्या भाषेमध्ये समजवतो. मग जर जसं म्हणतात ना, एकदा फक्त चिंगारी लागली की आग बरोबर लागत जाते, तसं पुढचं माझं सेशन होऊन जातं की मग फक्त मला त्यांना ट्रॅकवरती आणणं आहे. मग ते इतकं चांगल्या रीत्या ऐकतात म्हणून मी कार्डियक सायकल हे माझं स्टार्टला करतो आणि तिथून मग खूप जास्त अटेन्शन भेटतं मला मुलांचं आणि तिथून मग त्यांना मी अवेअरनेसचं सेशन सुरू करतो.
1: क्या बात आहे. खरं तर हा खूप तसा पाहिला गेला तर थोडासा क्लिष्ट विषय आहे की तुझ्या वयोगटासाठी म्हणून काम करतो आहेस, त्या लोकांना ही सगळी सायकल समजावून सांगणं किंवा यातल्या खूप डिटेल गोष्टी समजावून सांगणं. पण हे सांगत असताना तू कुठल्या वयोगटासोबत काम करतो आहेस आणि तू आतापर्यंत किती विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आहेस किंवा कुठल्या कुठल्या शाळांमध्ये गेला आहेस, त्याबद्दल काय सांगशील?
0: तर पहिल्यांदा असं होतं मला की एकदम रँडमली मी 3री आणि 4थीतल्या मुलांच्या वर्गावरती गेलो होतो आमच्या शाळेच्याच मुलांना आणि मग तिथे टीचर ऍबसेंट होती म्हणून मला पाठवलं होतं. मग मला असं सांगण्यात आलं की तुम्ही लेक्चर घ्या. मग मी त्यावेळेस 11वी आणि 12वी मध्ये होतो. 12वी मध्ये असताना मग मला ह्युमन एनाटॉमी बद्दल थोडंसं माहिती होतं. मग मी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि शिकवायला सुरुवात केल्यानंतर मी काहीच बघितलं नाही माझ्यासमोर 3री चा विद्यार्थी की 4थीचा विद्यार्थी. पण मी शिकवायला सुरुवात केली आणि सरप्राईजिंगली ज्यावेळेस मी पुढच्या दिवशी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांना सगळे प्रश्नांचे उत्तर आले. तर मग मी तिथे समजलं की जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला जर आपण चांगल्या रीते समजवलं तर असं काहीच मर्यादा नाहीये की हा विद्यार्थी हाच हे शिकू शकतं. आपण जर चांगल्या रीते समजवलं तर तो समजू शकतो. म्हणून मला तिथून बूस्ट मिळाला की आपण या गोष्टीला वयोमर्यादा ठेवायची नाहीये. तर मी माझं हार्ट अटॅकचं सेशन आणि हार्टचं सेशन वयातल्या 2री वर्गापासून जे वृद्धाश्रमामधले 80-85 वर्षाचे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी पण घेतलेलं आहे.

0: वा क्या बात आहे.
1: आणि शाळांची गोष्ट झाली, राईट फ्रॉम ZB स्कूल इंग्लिश मिडियम असू देत किंवा तेलगू मिडियम आणि कोणते पण मिडियम असू देत, तिथे जाऊन घेतलेले आहे. आणि इव्हन पुण्यामधल्या खूप नामवंत शाळेत ज्या इंटरनॅशनल स्कूल आहेत तिथे पण माझे सेशन झालेले आहेत.
0: आतापर्यंत किती विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आहेत काही अंदाजे सांगू शकशील?
1: आतापर्यंत मी जवळपास 60 शाळा कव्हर केल्या आहेत आणि अंदाजे 5 ते 10 हजारच्या मुलांपर्यंत संवाद झालेला आहे.
0: क्या बात आहे, 10 हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपली माहिती किंवा आपल्याला जे काम करायचं ते पोहोचवणं हा खूप मोठा आकडा आहे. पण मग ह्यामध्ये तुला असं सर्वात लक्षात राहिलेला एखादा क्षण किंवा एखादा लक्षात राहिलेला अभिप्राय त्याबद्दल काय सांगशील?
1: एकदा मी 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये लेक्चर देत होतो आणि ते लेक्चर झाल्यानंतर 1-2 मुलं माझ्याकडे पळत आले आणि म्हणले की दादा माने थँक्यू सो मच. असं तर प्रत्येक वेळेस खूप लोक थँक्यू म्हणतात, पण तो मुलगा पळत आला आणि त्यांनी जोरात हक केलं मला आणि इतकं चांगलं वाटलं ना की म्हणून मग त्याला विचारलं दादा काय झालं म्हणून, तर म्हणे दादा मला कधीच अभ्यासाविषयी एवढा इंटरेस्ट वाटला नव्हता पण मला आज तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समजल्या. तर तोच एक मोमेंट होता, तो खूप जास्त लक्षात आणून देतो मला की आपण कनेक्ट होतोय लोकांसोबत, फक्त आपण लेक्चर देत नाही, आपण इमोशनली त्यांना कनेक्ट होतोय. मग ते मोमेंट मला खूप जास्त लक्षात आहे.
0: वा, मुळातच आपण जे सांगतोय त्याबद्दल त्या प्रत्येक माणसाला किंवा त्या विद्यार्थ्याला त्याच्या रोजच्या माणसांसोबत कनेक्ट करून घेणं किंवा त्यांच्या घटनांशी त्यांना रिलेट करता येणं हे खूप महत्वाचं असतं. तुला ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांमध्ये काम करत असताना आरोग्य विषयक ज्या काही आपण जनजागृती करतो त्यामधला काही खूप महत्वाचा फरक सांगू शकशील का, की जो ग्रामीण भागामधल्या लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या हृदयाविषयीच्या किंवा हार्ट अटॅक विषयीच्या ज्या काही संकल्पना आहेत आणि शहरी भागांमध्ये असणाऱ्या माणसांच्या डोक्यामध्ये असणाऱ्या संकल्पना, या दोन्हींमधला फरक तुला काही दिसलाय का?
1: हो, मोस्टली हे पाहिलं गेलं मी की ग्रामीण भागामध्ये थोडीशी अवेअरनेसची कमी आहे आणि यामध्ये सिटीमध्ये लोकांमध्ये थोडासा अवेअरनेस जास्त आहे. आणि अवेअरनेस यासाठी जास्त आहे की त्यांना फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. फॅसिलिटीज इन द सेन्स की जर समजा एखाद्याला टेस्ट करायची असेल ब्लड टेस्ट, तर ब्लड टेस्ट सिटीमध्ये खूप इझिली अवेलेबल आहेत आणि लोकांना माहिती आहे. पण त्याच द सेम टाइमला मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो लोकांचं वय 50-60-65 झालेलं असतं तरी पण आयुष्यात एकदा पण त्यांनी ब्लड टेस्ट केले नसतात. ब्लड टेस्ट नावाचा प्रकारच लोकांना माहीत नाहीये की रुटीन चेकअप काय आहे. या बाबतीत थोडेसे आपले ग्रामीण भागातले लोक थोडेसे पाठीमागे आहेत. ॲट द सेम टाइम आता शहरामध्ये ही गोष्ट वाढती आहे की जनरल चेकअप रुटीन चेकअप केला पाहिजे. पण ॲट द सेम टाइम माझा हेच आहे की मला ग्रामीण भागामध्ये काम करायचं आहे.
0: बर,
1: जे लोकांना काही माहीत नाही आहे त्यांना सगळं माहीत करून द्यायचं आहे.
0: अगदी अगदी,
1: यासाठीच आपण हे आरोग्य जागर अभियान मेनली स्टार्ट केलेलं आहे.
0: तू ज्या भागातून येतोस त्या भागामध्ये या कामाची जी आवश्यकता आहे ही खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी काम करत असताना मला ही भूमिका खूप महत्वाची वाटते की आपण जिथून येतो तिथल्या लोकांना आपल्या शिक्षणाचा फायदा होणं किंवा रोज जे काही ज्ञान कमवतो ते ज्या भागातून किंवा ज्या भागासाठी मिळाले त्यासाठी ते वापरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खरं तर खूप मनापासून कौतुक आहे तुझं या सगळ्या कामाचं. जसं तू मगाशी गप्पा मारत असताना तुझा दीपस्तंभ मनोबल सोबतचा असणारा अनुभव सांगितला की तू अंध मुलांसाठी सुद्धा तुझ्या कामाविषयीचे काही अनुभव सांगितलेस, तर तो अनुभव कसा होता? कारण प्रज्ञाचक्षू असणं आणि त्या लोकांना जेव्हा आपण हे काम बेसिकली जे काम नॉर्मल माणसांसाठी समजून घेणं सुद्धा इतर नॉर्मल माणसांसाठी सुद्धा ते तसं अवघड आहे, मग अशा वेळेस तू त्या मुलांना कसं सांगितलंस, तो अनुभव कसा आहे?
1: दीपस्तंभ फाउंडेशनचा अनुभव खूपच मला लागणार होता. ऍक्च्युली मी इथे गेल्यावरती असं होतं की माझी मेन जी पॉवर आहे ती पीपीटी आहे, पण माझ्यासमोर 4 मुलं बसले होते, त्यातले 3 मुलं व्हिज्युअली इम्पॅड होते, तर मग त्यांना ते प्रेझेंटेशन तर मी दाखवू शकत नव्हतो. पण माझी अशी इच्छा होती की त्यांना काहीतरी चांगलं द्यायचं आहे. तर मी जे सगळं सांगतो मी एक ते स्टोरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं, त्या मुलींना मी समजवलं आणि ते झाल्यानंतर ते इतक्या जास्त खुश होते ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, त्यांचे जे एक्सप्रेशन पाहून मला असं वाटलं यार, ते स्वतः म्हणले दादा म्हणे मी आता 12वीमध्ये आहे, जर तुम्ही मला 9वीमध्ये भेटला असता तर कदाचित मी कॉमर्स न घेता मी सायन्स घेतलं असतं. म्हणजे जर फक्त आपल्या एखाद्या व्यक्तीला अर्धा दिल्यामुळे एवढा फरक पडत असेल तर याच गोष्टी मला पुढे पुश करत गेल्या आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि समीक्षा मला अजून पण नाव त्या मुलीचं लक्षात आहे, समीक्षा नावाची मुलगी होती. मी अजूनपर्यंत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ती खूप जास्त हुशार आहे आणि आम्ही तिला पूर्ण हार्टबद्दल माहिती दिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने माहिती ऐकली 1 तासामध्ये आणि पुढे 10 ते 15 व्यक्तींना समजवली पण.
0: वा क्या बात आहे,
1: आणि ते कायम लक्षात राहिलेले अनुभव आहे तो दीपस्तंभ मधला.
0: मस्त.
1: आणि हा अजून एक महत्व सांगायचं झालं, दीपस्तंभ

0: मध्ये आम्ही खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत टीप समूहमध्ये, ते 3D मॉडेल्स होते. तर फक्त मी माहिती सांगितली आणि त्यानंतर ते 3D मॉडेल त्यांना हातात दिले, हातात देऊन त्यांना समजावल्यावरती आणखी त्यांना जास्त चांगला अनुभव आला.
1: क्या बात आहे. म्हणजे आपण जे सांगतोय ते प्रत्येक व्यक्तीची भाषा वेगळी असते. जसं प्रज्ञाचक्षूंसाठी स्पर्शाची भाषा ही जास्त महत्वाची ठरते, त्यांना ते एक्सप्लेन करता येणं हे तुझ्यासाठी खूप यशाची गोष्ट आहे. त्यामुळे मला पण फार छान वाटलं तुझा हा अनुभव ऐकून. तर आपल्या ज्या गप्पा चालू आहेत, हा तुला आलेला अनुभव आपण याविषयी बोलतोय किंवा इतर प्रज्ञाचक्षू विद्यार्थी किंवा ह्या सगळ्या तुझ्या ठिकाणी सोलापूरमध्ये असणाऱ्या अनुभवांविषयी गप्पा मारतोय. पण जेव्हा तू वेगवेगळ्या भागांमध्ये जातोस किंवा वेगवेगळ्या शहरी शाळा असो ग्रामीण शाळा असो, तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा या सगळ्या नॉलेजकडे बघण्याचा प्रस्पेक्टिव्ह कसा आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये लक्षात राहिलेली एखादी अशी प्रतिक्रिया कुठली आहे, त्यांच्या रिस्पॉन्स बद्दल काय सांगशील?
0: मेनली जसं मी सांगितलं की आता मुलं माझ्याकडे येतात आणि सांगतात की खूप जास्त आवडलं. पण अजून एका शाळेमध्ये मी गेलो होतो आणि तिथे शिक्षक आले. शिक्षक माझ्याकडून म्हणले, सर म्हणे मी 30 ते 35 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहे पण आम्ही कुठेतरी फेल झालो म्हणे, की इतक्या सोप्या भाषेमध्ये समजवणं हे आम्ही कुठेतरी तुमच्याकडून शिकतोय. तर तिथे मला वाटलं की ज्यावेळेस आपण एखादं काम मनापासून करतो त्यावेळेस खूप चांगले रिस्पॉन्सेस येतात आणि हा एक वन ऑफ द रिस्पॉन्स होता की इतक्या अनुभवी माणसांनी मला असं चांगलं बोलणं ते मला खूप चांगलं वाटलं. मग अजून गोष्टी पुश केल्या की मी स्वतःला कसं बेटर करू शकेल ह्याचा मी प्रयत्न केला. आणि मला हेच वाटतं की ज्यावेळेस आपण हसत खेळत वातावरण ठेवतो त्यावेळेस गोष्टी खूप सोप्या जातात. मी शिकवतोय असं म्हणण्यापेक्षा आपण शिकतोय हे खूप महत्वाचं आहे असं करून घेणं. त्यावेळेस मुलांना सर्वात महत्वाचं काय वाटतं माहितीये का, की त्यांच्या लेवलला जाऊन समजवलं पाहिजे. ना की तुम्ही मी शिक्षक आहे आणि तू ऐकलं पाहिजे असं नाकून. जर आपण बायलॅटरल कन्व्हर्सेशन ठेवलं तर मुलं खूप जास्त चांगलं समजून घेतात, मला हे समजलंय. आणि माझं हेच मेन आहे एवढा मी 60 शाळा एवढा कमी टाइम मध्ये कव्हर करण्याचं, की मुलं खूप जास्त करतात ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या लेवलला जाऊन समजवता. मुलांनी एवढे होता तुम्ही आणि काहीच न विचार करता की मी शिक्षक आहे, मी हे आहे, माझं प्रिन्सिपल आहे, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही सगळं बाजूला सोडता आणि त्यांच्यातलं तुम्ही मित्र बनता आणि ज्यावेळेस तुम्ही समजवता त्यावेळेस खूप चांगला अनुभव आहे. आणि भलेही मी 1-1.5 वर्षापूर्वी जाऊन आलेला असतो पण मी ज्यावेळेस पण मी त्या पहिल्या शाळेत जातो त्यावेळेस तेवढ्याच प्रेमाने ते माझ्याकडे पळत येतात, तेवढ्याच प्रेमाने ते माझ्यासोबत गप्पा मारतात, यापेक्षा मौल्यवान गोष्ट काहीच नाही माझ्यासाठी.
1: क्या बात. जसं तू म्हटलंयस की हे सगळे क्षण तुझ्यासाठी खूप मूल्यवान आहेत, पण आता जेव्हा ह्या सगळ्या मागच्या कामाकडे बघतोयस आणि तुझं या कामाला पुढे घेऊन जाण्याचं जे काही स्वप्न आहे त्याच्याकडे तू बघतोयस, तेव्हा तू जे काम करतोय त्याबद्दल तुला कसं वाटतंय? आणि एक एक माणूस आपण खरं तर एखाद्या अभियानाची बांधणी करत असताना आपण एक एक माणूस जोडत असतो जो आपल्या कामासाठी खूप महत्वाचं योगदान देत असतो, तर आता तुला कसं वाटतंय त्याबद्दल काय सांगशील?
0: ऍक्च्युली मी असं काही एवढा विचार केला नव्हता की मी इतक्या मुलांपर्यंत पोहोचेल, इतकं हे करेन. फक्त मनामध्ये एक क्लिअर होतं की आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगलं देणं आहे आणि आपण ते काहीतरी द्यायचंय. आणि मी पैशांच्या बाबतीत तर इतकं स्ट्रॉंग नव्हतो पण माझ्याकडे नॉलेज होतं, ते मी शेअर केलं. आणि जसं सांगायचं झालं तर मला खूप जास्त मी सॅटिस्फाईड आहे कारण की मला इतके चांगले लोक भेटले ना या प्रवासामधून, 1 वर्षभराच्या प्रवासामधून. आणि सगळ्यात महत्वाची भेट माझ्या लक्षपूर्वक असेल ती म्हणजे वारे गुरुजींची. आणि वारे गुरुजींचा अनुभव जो होता तो खूप डिवाईन होता माझ्यासाठी. जसं की म्हणतो ना आपण शिक्षण क्षेत्रातले ते पंढरी आहेत, त्यांच्यासोबतचा वेळ मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही आणि त्यांच्यासोबत मी खूप चांगल्या रीतीने कनेक्टेड आहे आणि सोबत काहीतरी चांगलं इम्पॅक्ट करायचं आहे एज्युकेशन मध्ये वारे गुरुजींसोबत, हीच अपेक्षा आहे.
1: जसं तू म्हणतोस की तुला या विषयाला घेऊन पुढे खूप काम करायचं आहे, तर या कामाचं एक्झॅक्ट स्वरूप कसं असणार आहे आणि तू कुठल्या कुठल्या विषयांना त्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहेस तुझ्या सेशनमध्ये, त्याबद्दल काय आणखी माहिती सांगशील?
0: ओके तर मी माझं सेशन असं ठेवलेलं आहे की 25 ते 30 मिनिटाचं ठेवलेलं आहे आणि 25 ते 30 मिनिटांमध्ये पहिले 10 मिनिटं ना आम्ही हार्टची अनाटॉमी सांगतो. हार्ट हे स्वतः इतकं इंटरेस्टिंग ऑर्गन आहे, तर ते कसं मेकॅनिझम करतं, ते कुठं प्लेस्ड आहे, किती ब्लड पंप करतं, हे खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं मुलांना. ज्यावेळेस स्वतः 3D मॉडेल बघतात किंवा 3D व्हिडिओ बघतात त्यांना खूप इंटरेस्ट जागा होतो. तर पहिल्यांदा माझं काम होतं की इंटरेस्ट जागा करणं आणि त्यानंतर पुढचे 5 मिनिटं मी त्यांना जे त्यांच्या सिलेबसमध्ये आहे कार्डियक सायकल जे शिक्षकांना 1 ते 1.5 तास लागतात आम्ही ते 5 मिनिटांमध्ये समजून देतो. त्यानंतर पुढचे 15 मिनिटं जे आहेत जे माझं मेन काम आहे हार्ट अटॅक विषयी अवेअरनेस करणं. मग त्यामध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये 5 सिम्पल स्टेपमध्ये हे हार्ट अटॅकचे 5 सिम्टम्स काय आहेत, हार्ट अटॅक कसं प्रिव्हेंट करायचा, हार्ट अटॅक न येण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो. आणि मग लास्टला एक मेसेज देतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांना काय सांगणार. तर

0: मी एक 8 गोष्टी नोट केलेल्या आहेत. जर
1: अच्छा.
0: तुम्हाला तुमचं हृदय हेल्दी ठेवायचं असेल तर या 8 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, आणि मग त्यांच्याकडून ते पाठांतर करून घेतो आणि तुम्ही घरी हे फॉरवर्ड करा असं सांगतो.
1: मला पण ऐकायला आवडतील. तू कुठल्या कुठल्या गोष्टी यामध्ये विद्यार्थ्यांना सांगतोस, त्याबद्दल काय सांगशील?
0: तर सर्वात महत्त्वाचं जे मी ऐकत असतील त्यांना पण मला सांगायला आवडेल की 8 गोष्टी ज्या मी सांगतो की हृदय आपल्याला जर हेल्दी ठेवायचं असेल तर जे आपण शिकलोय तेच आम्ही सांगतो त्यांना. की सर्वात पहिली गोष्ट एक्सरसाइज, एक्सरसाइज करणे 30 ते 35 मिनिटं. त्यानंतर दुसरी आहे डाएट, डाएट इन द सेन्स की सगळ्या गोष्टी खाणे, बॅलन्स डाएट ठेवणे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे रुटीन चेकअप करणं, जसं की बीपी शुगर असू देत या गोष्टी चेक करणं. आणि पाचवी गोष्ट आहे वर्षातून एकदा तरी कमीत कमी आपली ब्लड टेस्ट करून घेणं.
1: अच्छा,
0: ते खूप महत्वाचं आहे. आणि सहावी गोष्ट आहे मेंटल स्ट्रेस न घेणं, जे की आज आपण बघतो की काहीतरी झालं की आपण त्याचं टेन्शन घेऊन बसतो, तर ते न करणं. आणि सातवी गोष्ट आहे की तुम्ही तुमचं जे वर्क सराउंडिंग आहे ते खूप हेल्दी ठेवणं, ना की त्या प्रेशरमध्ये राहणं, हे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची आठवी जी गोष्ट आहे ते आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांची काळजी घेणं, हे मी त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आठवी गोष्ट, जे तुमचे वयस्कर लोक आहेत आजूबाजूला त्यांची काळजी घेणं, कारण की मी तुमच्याशी संवाद साधतोय हे तुम्हाला माहितीये, पण ते इथे शाळेमध्ये येऊन माझ्याशी ऐकू नाही शकत.
1: अगदी
0: हो, म्हणून त्यांची काळजी घेणं.
1: क्या बात आहे, हे सगळेच मुद्दे मला खूप महत्वाचे वाटतात आणि अर्थातच आपल्या ऐकणाऱ्या सगळ्याच श्रोत्यांना सुद्धा हे फार महत्वाचं आहे. आणि मला तुझ्या एकंदरीतच जनजागृतीच्या अभियानातलं जे काही सेशन आहे त्यातलं जे कन्क्लूड नोट म्हणून तू जे मुद्दे काढले आहेत ते फार महत्वाचे वाटतात. या विषयाला घेऊन कोणीतरी इनिशिएटिव्ह करतंय आणि काम करतंय हेच फार आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा. तसं तू जसं मला इतका वेळ सांगतोस की तुला हार्ट रिलेट गोष्टी सोबत काम करायचंय, किंवा तू इतक्या साऱ्या भागांमध्ये जाऊन जनजागृती करतो आहेस, अवेअरनेस रिलेट बऱ्याच लोकांशी संवाद साधतो आहेस, पण ग्राउंड रियालिटी आपण चेक जेव्हा करतो तेव्हा तुला काय वाटतं की लोकांचा अवेअरनेस कसा आहे याबद्दलचा आणि तुझी कामाची आवश्यकता याबद्दल काय सांगशील?
0: तर ऍक्च्युली हार्ट अटॅक हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे आणि खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त लोक घाबरतात. पण ज्यावेळेस मी लोकांना विचारतो, ज्यावेळेस मी समाजामध्ये जातो आणि मुद्दामून मला असं बघतो की मी शिक्षकांना किंवा इतर लोकांना, गावातले खेडेगावातले जे पण लोक आहेत त्यांना विचारतो की तुम्हाला काय माहितीये, यू विल बी शॉक टू नो, भले भले लोकांना पण माहित नाही की हृदय कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे. मग आपण तर CPR देणं हे किती पुढची गोष्ट आहे. म्हणून मला वाटलं की पहिली स्टेप काय माहितीये का, की जनजागृती होणं की नेमकं हार्ट अटॅक म्हणजे काय आहे. फक्त आज इतकंच माहितीये लोकांना की अचानक गेला, पण ते ऍक्च्युली अचानक नाहीये. अचानक जाण्याचं असं नाहीये. आपण समाजामध्ये खूप जास्त न्यूज मध्ये ऐकलेलं आहे की 21 वर्षाचा मुलगा गेला, 23 वर्षाचा मुलगा गेला, 40. एखाद्या वेळेस तसं रिअर केस असू शकते, पण बऱ्याच 90% केसमध्ये आपली बॉडी सिम्पटम्स द्यायला लागते. हे सिम्पटम्स काय आहेत हे लोकांना माहितीच नाहीये. जर ते सिम्पटम त्यांना कळाले आधीच तर मग कुठे जर हे प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. म्हणून त्यासाठी मला वाटतं की जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे की हार्ट अटॅकचे आधीचे सिम्पटम्स काय आहेत, आणि जर तुम्ही हे कंटिन्युअसली केलं तर तुम्हाला हार्ट अटॅक होणार आहे. जर लोकांना हे माहीत असलं तर कदाचित जो आज एवढा मोठा आकडा आहे, लाखो लोक मरत आहेत हार्ट अटॅकमुळे, तो कदाचित 100% कमी होऊ शकतो लोकांना माहित असेल तर.
1: जर आपण गप्पा मारतोच तर मला तुझ्याकडून हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं वाटतं की काय असतात बेसिक सिम्पटम्स आणि कुठले सिम्पटम्स आहेत की ज्याबद्दल लोकांना माहिती असणं गरजेचंच आहे, असे कुठले सिम्पटम्स तू सांगू शकतोस?
0: बेसिकली एखाद्या व्यक्तीला जर समजा त्रास खूप जास्त होत असेल, हार्ट अटॅक येण्याच्या आधीचे सिम्पटम्स 5 ते 6 सिम्पटम असतात. त्यातलं सर्वात प्रामुख्याने स्टेप्सनी सांगायचं झालं तर तुमचा डावा दुखायला लागतो. त्यानंतर एकदम चेस्टमध्ये खूप जास्त पेन होतं.
1: बर.
0: ब्रीथलेसनेस म्हणजे धाप लागायला लागते. थोडं जरी चाललं तरी तुम्हाला धाप लागते. आणि स्वेटिंग, पूर्ण शरीरामध्ये तुमची स्वेटिंग व्हायला लागते. आणि हे सगळे जर सिम्पटम्स एकसाथ होत असतील किंवा यातले 5 पैकी जर समज 2 ते 3 होत असतील तर याचा अर्थ आहे की तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहेत.
1: अच्छा.
0: मग तुम्ही घरी उपचार न करता किंवा न थांबता पहिलं तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन जे पण डॉक्टर प्रोसिजर सांगतील, ECG केला, ECG मधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. ECG केल्यात किंवा पुढे प्रोसिजर केली तर तुम्ही सांगू शकता. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की बरेच लोक काय करतात, या सगळ्या त्रास झाल्यानंतर मेडिकलमध्ये जातात. मेडिकलमधून जायचं आणि एखादी गोळी घ्यायची आणि शांत बसायचं. तर यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, मायनर अटॅक्स जे आहेत ते येऊन जातात आणि मग मेजर अटॅकच्या वेळेस कदाचित एखाद्याचा जीव पण जातो. तर मग योग्य वेळी डॉक्टरकडे जाणं हे खूप जास्त महत्वाचं आहे.
1: कारण असे पण अनुभव आहेत लोकांना की मायनर अटॅक

0: पण त्याचं आयडेंटिफिकेशनच नाही झालं, तेवढ्यापुरतं गोळी घेतली आहे आणि तेवढ्यापुरतं ती गोष्ट पुढे ढकलल्यासारखं आहे. पण त्याचं ऍक्च्युअल जर निदान नाही झालं तर आपण प्रॉपर त्याच्यावरती औषधोपचार पण होत नाही. त्यामुळे याविषयी तुझंच म्हणणं बरोबर आहे की जनजागृती असणं आणि याच्याविषयीचं महत्वाचं माहिती ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुझं काम फार महत्वाचं आहे कारण सध्याचा एकंदरीतच जर आपण समाजाकडे बघितलं किंवा सामाजिक आरोग्य जेव्हा आपण बघतो तेव्हा स्ट्रेस लेवलने येणारे हार्ट अटॅक असो किंवा एकंदरीत लाईफस्टाईल बदलल्यामुळे सुद्धा या गोष्टीकडे बघण्याचा माझा स्वतःचा वैयक्तिक दृष्टिकोन असा आहे की लाईफस्टाईलमुळे पण लोकांना बऱ्याचदा या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा तू हे काम हातात घेतो आहेस ते फार महत्वाचं आहे. तर तू तुझ्या या कामाला घेऊन तुझी स्वप्न कशी आहेत आणि तू काय बघतोस की मला जनजागृती करत असताना ह्या अभियानाला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तू कुठल्या गोष्टी महत्वाच्या मानतोस आणि तुझं स्वप्न कसं आहे, काय सांगशील?
1: मी या गोष्टीला असं बघतोय की फक्त लेक्चर न देण्यापेक्षा मी असा विचार करतोय की एक सेंटर डेव्हलप करायचं. सेंटर इन द सेन्स असं की अगोदरच आम्ही सगळ्या गोष्टी स्क्रीन करणार, जसं की आय चेकअप असू देत, परत तुमचं BMI असू देत, आणि त्यानंतर मुलांमध्ये जे पण महत्वाच्या 7 गोष्टी आहेत आम्ही त्या गोष्टी चेक करणार, ॲनिमिया चेक करणार. आज आपण बघतोय की गावामध्ये जवळपास 60% महिला ॲनिमिक आहेत. आता 60% महिला ॲनिमिक आहे हे आपण फक्त रिसर्चमध्ये ऐकत गेलो, आम्ही ऐकत गेलो, पण तेच जर समजा आपण 7वीतल्या मुलीला आपण स्क्रीन करून थांबवू शकलो, तिला आपण समजावू शकलो की बाबा हे ॲनिमिया आहे आणि जर तू हे केलं तर तू ॲनिमियाला प्रिव्हेंट करू शकते, तर माझा तो उद्देश आहे. मी ते 7 गोष्टी चेक करणार आणि त्याविषयी जनजागृती त्यांना त्याच दिवशी देणार की बाबा हे बघ, जर तुला विटॅमिन ए ची डिफिशियन्सी आहे ना तर तू या गोष्टी खा, तुला पूर्ण बरे होशील. जर तुला ॲनिमियामध्ये न जायचं असेल ना तर तू या गोष्टी केल्या पाहिजे, तू हे बरं होशील. आता मोस्टली मी ग्रामीण भागात काम करतोय आणि मला अजून एक गोष्ट करायची आहे की ऑर्गॅनिक गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग शिकवायची आहे.
0: बर
1: की तुम्हीच तुमचं जे न्यूट्रिशनल बॅलन्स डाएट म्हणतो हे शब्द खूप स्टँडर्ड वाटतो, पण बॅलन्स डाएट इन द सेन्स काय आहे की आपलं जे खाणं आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह करणं, पालेभाज्या, हिरवे पालेभाज्या, फळभाज्या हे सगळं इन्क्लूड करणं. आणि हे काही खूप मोठं हे नाही आहे की उगवणं, मला तिथे सीड्स त्यांना डिस्ट्रीब्युट करायचे आहेत की हे आयर्नचा सोर्स आहे, हे विटॅमिन ए चा सोर्स आहे. तर ओव्हरऑल एक सेंटर डेव्हलप करायचं आहे जे सगळ्या दृष्टिकोनातून आरोग्याविषयी जनजागृती करेल, आणि असं नाही की फक्त जनजागृती करेल, त्यांना ते इम्प्लिमेंट करायला पण लावेल. तर हे मी स्वप्न बघतोय आणि त्या दृष्टीने काम करतोय सध्या तरी.
0: खर तर मला हे फार महत्वाचं वाटतं की आरोग्याविषयीच्या जनजागृती सोबतच तू डाएट विषयी सुद्धा लोकांना अवेअर करणं किंवा स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं, तू इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत माणसांपर्यंत पोहोचला आहेस आणि याची खूप सूक्ष्म पातळीवर विचार करून तुझं जे काही अभियान सुरू आहे त्याबद्दल मला खूप मनापासून कौतुक वाटतंय आणि खूप छान वाटतंय की हा इतका महत्वाचा मुद्दा घेऊन तू काम करतो आहेस. आज तू आमच्यासोबत आलास आणि तुझा हा सगळा प्रवास आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल युवावाणी आणि आकाशवाणी परिवाराकडून मी तुझे खूप मनापासून आभार मानते आणि तुझ्या कामाला खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: धन्यवाद आरतीताई, आणि आकाशवाणीला पण खूप खूप धन्यवाद मानतो की मला ही संधी मिळाली आणि अनेक लोकांपर्यंत हा मेसेज जाईल आणि अनेक लोक आपल्याला जोडले जातील या मोहिमेमध्ये. कारण जर एखादी मोहीम सक्सेसफुल करायची असेल तर लोकसहभाग हे सर्वात महत्वाचं आहे, आणि जर आपल्याला लोकसहभाग भेटत गेला आकाशवाणी थ्रू तर आणखी या मोहिमेला मी यशस्वी करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.

नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, भारताचे भविष्य घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 हे धोरण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही, तर तुमच्या चौफेर विकासाचे एक सुवर्णद्वार आहे. कौशल्याधिष्ठित शिक्षण, अभ्यासक्रमात लवचिकता, बहुभाषिकता आणि मातृभाषेत शिक्षण, प्रयोगशीलता, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन, 5+3+3+4 अशी नवी रचना, उच्च शिक्षणात प्रवेशासाठी समान संधी अशी या धोरणांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. म्हणूनच मित्रांनो, शिकण्याची नवी दिशा स्वीकारा, NEP ला साथ द्या, नवीन संधींचा उपयोग करा, तुमचं भविष्य तुम्हीच घडवा. आपल्या ज्ञानाने भारताला जागतिक स्तरावर

नेतृत्व द्या. शिक्षण फक्त नोकरीसाठी नव्हे तर आयुष्य समृद्ध करण्यासाठी असते. युवकांचं सामर्थ्य आणि नवीन शैक्षणिक धोरण यांची सांगड म्हणजे एक सशक्त, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर भारत. चला, शिक्षणाचं नवयुग घडवूया, एनईपीला समजून घेऊया, स्वीकारूया आणि इतरांनाही प्रोत्साहित करूया. धन्यवाद.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, युववाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात वैद्यकीय शिक्षणासोबतच हृदयाच्या आरोग्यासंदर्भात ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीसाठी आरोग्य जागर अभियान राबवणाऱ्या प्रसाद भोजने यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: Commerce and Industry Minister Piyush Goyal today said India continues to witness strong economic fundamentals and robust export growth amid global turbulence. He said the pace of export growth recorded in April has continued into May, reflecting the resilience of the Indian economy amid global adversities. Briefing media in New Delhi, Mr. Goyal highlighted that the government has absorbed the burden of elevated fertilizer prices to protect farmers from rising input costs. Petroleum and Natural Gas Minister Hardeep Singh Puri today informed that Oil India Limited has successfully unlocked a new gas-bearing pay zone in the Dandewala field in Rajasthan. In a social media post, Mr. Puri said the flow of natural gas for the first time from the shallower Sano formation at nearly 25,000 standard cubic meters per day marks a significant achievement. In China, the death toll due to a gas explosion in a coal mine in Shanxi province has risen to 90. The gas explosion occurred at the Liu Shenyu coal mine in Qinyuan County yesterday. The state media reported that 201 miners have so far been rescued, while rescue efforts are ongoing. The Ayushman Bharat scheme will start in West Bengal from July this year. Chief Minister Shubhendu Adhikari announced this in Kolkata today after a virtual meeting with Union Health Minister J.P. Nadda. The existing beneficiaries under the state health scheme Swasthya Sathi will be incorporated into the Ayushman Bharat scheme. The memorandum of understanding in connection with the Ayushman Bharat Arogya Mandir will be signed in June in New Delhi. In wrestling, Indian grapplers Suraj Vashisht and Sagar Singh advanced to the finals of the men's Greco-Roman categories at the Asian Under-23 Wrestling Championships in Da Nang, Vietnam today, assuring India of at least two silver medals. In the 60-kilogram category, Suraj Vashisht edged past Kyrgyzstan's Nuristan Sirkulov 3-2 to book his place in the final. He will now take on Aybek Aitbekov of Kazakhstan in the gold medal clash. In the 67-kilogram category, Sagar Singh registered a commanding 4-0 victory over Saudi Arabia's Munthir Abdullah Ejandu in the semi-final. And with that, we end this news bulletin.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:30 कलश या कार्यक्रमात सुरुवातीला वार्ता व्यंगकार डॉक्टर शंकर पुणतांबेकर, वार्ताकार डॉक्टर ओम प्रकाश शर्मा, त्यानंतर डॉक्टर निर्मला राजपूत यांच्या कविता. निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं असून कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत देवकी कुलकर्णी. संध्याकाळी 6:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही शेतकरी. शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित या कार्यक्रमात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त रविशंकर शशिकांत सहस्त्रबुद्धे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आणि शेवटी बाजारभाव. रात्री 8:15 एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे संगीतकार केशवराव भोळे यांच्यावर. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये चंगना सेर्री सी पी माधवन नंपुथिरी यांचं कर्नाटकी गायन. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता उद्या रविवार 24 मे 2026 कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये श्री परमहंस स्वामी ब्रह्मानंद रचित रामाष्टकम वैभवी शेटे यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदनमध्ये सुरुवातीला काही भक्तिगीतं आणि त्यानंतर 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर यशवंत पाटणे यांचे विचार. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणी सदरात कोरडवाहू शेतीसाठी पूर्वतयारी याविषयी माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा या सदरात अभ्यासाचा ताण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुक्सित मुजावर. 6:50 परिसरमध्ये सामाजिक जबाबदारी या अंतर्गत पर्यावरण

अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्त्या तेजा दुर्वे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन यांचं आहे. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची असून आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7 वाजता आजचा विचार. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आमच्या संग्रहातील काही गीतांचा आनंद आपल्याला घेता येईल. सकाळी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा. विषय आहे जागतिक सुलभता जागरूकता दिवस. यानिमित्त दिव्यांग अभ्यासक आणि सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र विभागाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे समन्वयक धनंजय भोळे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 नाट्यसंगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. सकाळी 10:30 सकाळी 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत, तसंच संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कुकुब बिलावल आणि त्यानंतर भैरवी रागातली ठुमरी आपण ऐकणार आहोत. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम. यामध्ये उद्या फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे खरेदी. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. दुपारी 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नव्या चित्रपट संगीताचा कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 युववाणी. संध्याकाळी 6:30 बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. यामध्ये निसर्गमित्र ऑलिम्पियाड स्पर्धेत 8वी-9वी वयोगटात सुवर्णपदक विजेत्या शमीक परब याच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सांप्रदायिक कीर्तन सादर करतील दत्तात्रय राजगुरू आणि सहकारी. रात्री 7:15 एक कलाकार. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओस्कोप. रात्री 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा. यामध्ये पंडित हराशंकर भट्टाचार्य यांचं सितारवादन आपल्याला ऐकता येईल. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियमित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतली आहे. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553170.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर।

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
1: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
0: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. यानंतर दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

आपण ऐकत होतात श्यामची आई या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रपल्सन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफ गोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते.

0: संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
1: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20-30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर

0: भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतंच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
3: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
2: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीये. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोत्यो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात

0: होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
1: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
0: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्ट नुसार नोंदी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या

0: 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकांनी ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर ते जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत. तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणे याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणे आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची की या ज्या इन्फॉर्मंटने ज्या माहिती

0: अधिकाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना

0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे, तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे, त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 23 मे 2026. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर 25 ते 29 मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तर विदर्भात हवामान कोरडं राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात आता ऐकूया आम्ही शेतकरी, या शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. आज यामध्ये राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त रविशंकर शशिकांत सहस्त्रबुद्धे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: जातिवंत गीर गोवंश संवर्धन, शास्त्रशुद्ध पशुपैदास वंशसुधार आणि शाश्वत देशी गोपालनातील कार्य लक्षात घेऊन केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्य आणि डेअरी मंत्रालयातर्फे बेंगळूर या ठिकाणी रविशंकर सहस्त्रबुद्धे यांना राष्ट्रीय गोपाल रत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे. आणि बंधू भगिनींनो, आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. त्यांच्याकडनं त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. देशी गोवंश संगोपन करण्यामागे त्यांचा उद्देश आणि त्यांचं कार्य याविषयीची माहिती घेऊया. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार सन्मान मिळाल्याबद्दल सर आपलं अभिनंदन आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला हा जो पुरस्कार मिळाला, तर या पुरस्काराचं स्वरूप काय होतं?
1: हा राष्ट्रीय पातळीवर दिला जातो. देशी गोपालन करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. याला मानचिन्ह आणि 3 लाख रुपयेचं असं बक्षीस आहे.
0: बर, आता आपण हा जो एवढा प्रवास केलाय देशी गोवंश संगोपन करण्याचा, तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
1: माझ्या वडिलांनी 1976 साली डेअरी चालू केली. तेव्हा माझ्या वडिलांनी पंजाबवरनं जाऊन क्रॉस ब्रीड गाई आणल्या होत्या. पहिल्यापासूनच आम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आणि शेतीला जोडधंदा आणि पूरक धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पहिल्यापासूनच बघितलं जातं. त्या दृष्टीने माझ्या वडिलांनी 1976 साली हे चालू केलं. पण बरेचदा ते चढ उतार, बरेच लेबरचे प्रॉब्लेम्स हे ते करत करत आम्ही ते पूर्ण बंद केलेलं. 2010 साली घरच्यासाठी दूध हवंय म्हणून मग मी परत 2 गाई घेतल्या. तेव्हा मी देशी गोपालन करूयात, आपल्याला जास्ती दुधाची गरज नाही, दुग्ध व्यवसाय आपल्याला करायचा नाहीये म्हणून मग मी देशी 2 गाई घेतल्या. तेव्हा आमच्या इथे चाकण बाजारात ज्या लाल म्हणजे गवळाऊ कोणी म्हणायचं, कोणी त्याला काठेवाडी म्हणायचं, कोणी गीर म्हणायचं, अशा बघून 2 गाई आणल्या. आणि त्या पाळत असताना असं लक्षात आलं की ह्या गीर जातीच्या आहेत, पण गीर जातीचे कॅरेक्टर्स किंवा शुद्धता ह्यांच्यात कमी आहे. म्हणजे त्या देशीच होत्या, देशी क्रॉस असतील कदाचित, तिथल्या स्थानिक काही जातींचे मिसळ झाली असेल, पण शुद्ध नव्हत्या. मग माझा शुद्ध देशी गायींचा शोध हा चालू झाला.
0: अच्छा, मग हा शोध तुम्हाला कुठे घेऊन गेला?
1: गीर म्हणल्यावर ते गीरच्या जंगलात उगम स्थान आहे आणि मग त्या हिशोबाने मी गुजरातला गेलो. गुजरातमध्ये फार थोडे म्हणजे मोजून 7-8-10 ब्रीडर्स असतील किंवा संस्था असतील ज्यांच्याकडे शुद्ध देशी गीर गाय आता शिल्लक आहे. आणि मग ते इतकी त्याची संख्या कमी आहे हेच माझ्यासाठी अट्रॅक्शनचं खूप मोठं कारण होतं की आपण म्हणतो आपल्या भारतात एवढे मोठा देशी गोवंश आहे, पण शुद्ध देशी गोवंश किती आहे तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि गीर पण त्याच्यातला काही अपवाद नाही आहे, गीर पण शुद्ध गीर ह्याची संख्या भारतात खूप कमी आहे. आणि मग मी त्या दृष्टीने काम चालू केलं.
0: अच्छा, जेव्हा आपण गुजरातला गेला गीर गाईच्या शोधात गेलात, तर त्यावेळीच्या अडचणी आपल्या पुढे कुठल्या आल्यात?
1: सगळ्यात प्रथम की ज्या लोकांकडे किंवा ज्या संस्थांकडे गीर आहेत ते सहजासहजा ते देत नाहीत कोणाला, त्यामुळे मग माणसांना गीर मिळणार कसं. मग मी त्यांच्याशी खूप चर्चा केली, त्यांना सांगितलं की मला घरच्यासाठी 2 गाई हव्यात, फार काय असं मला त्याच्यातनं म्हणजे डेअरी टाकायची ना असं काही नाहीये. तर ते म्हणले आम्ही देत नाही शक्यतो गीर गाई, पण जर का तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही ह्या तुमच्या इथे बनवा. तर ते बनवा म्हणल्यावर मी त्यांना विचारलं बनवा म्हणजे आता काय बनवायचं असतं, तर म्हणे तुम्हाला ज्या काय बाजारात किंवा जे कोण शेतकरी देत आहेत किंवा जिथे कुठनं तुम्हाला त्यातल्या त्यात चांगल्या गाई ज्या मिळतील त्या तुम्ही घ्या आणि त्याच्यावर पुढचे म्हणजे त्याची जी वासर होतील ती चांगल्या पिढीची किंवा चांगल्या नसलची जन्माला घालून ते ब्रीड तुमच्या इथे एस्टॅब्लिश होईल. आणि मग मी तिकडनं गाई आणल्या, काही 8-10 गाई आणल्या सुरुवातीला. त्या फिनोटिपिकली ट्रू टू द रेस होत्या, पण त्यांना काहीतरी होतं म्हणजे कोणाचं वय जास्ती होतं, कोणाचे 2 सडबाद होते, कोणी गाभण राहत नव्हतं, पण त्या शुद्ध गीर गाई होत्या त्या, पण त्यांना काही फिजिकल प्रॉब्लेम्स होते. तर मग म्हणजे माझा डेअरी पार्श्वभूमी असल्यामुळे मला गाय तिचे आजार हे ते बऱ्यापैकी माहिती होत्या गोष्टी, तर मी ते चॅलेंज घेतलं आणि मी त्या गाई आणल्या. मग त्यांना 1 वर्ष 1.5 वर्षात त्यांना पूर्ण सगळं त्यांचं माझाच्या सायकल्स नॉर्मल केल्या आणि त्याच्यानंतर त्यांना काय कमी होते, काही क्षार मिश्रणं कमी होती, काही काही जी काय करायची गरज होती ती सगळी करून त्यांना सगळ्यांना मी गाभण करण्यात यशस्वी झालो.
0: अच्छा, मग त्यांना जे गाभण केलं मग त्यासाठीचं जे तुम्ही रेतन करून घेतलं ते कशा पद्धतीने आणि कुठनं घेतलं मग?
1: आता गीरचा अभ्यास करताना एक लक्षात आलं होतं की ह्या

0: पृथ्वीवर जे काही गीर आहे, म्हणजे ब्राझील असू दे या भारतात असू दे कुठे असू दे, त्याचे प्रमुख उगमस्थानं दोन तीन आहेत. आणि त्याचं सगळ्यात प्रमुख उगमस्थान हे भावनगर ब्लड लाईन म्हटलं जातं.
1: बर
0: आजही तिथे प्रदीप सिंह रावळ आहेत, माझे ते गुरु आहेत, त्यांच्या इथे शुद्ध गीर गाई अवेलेबल आहेत. आणि त्यांच्या वळूंचं मी ते वीर्य वापरून माझे पुढचे जनरेशन्स इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. आपला एक समज आहे की देशी गाईला काहीच करावं लागत नाही, पण मला असं म्हणायचं आहे की तिला बेसिक जी काय तिची बॉडी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल व्हायला पाहिजे. तिला जे काय हल्ली आता क्षार कमी आहेत सगळीकडे, वैरणीत कमी असतात, जमिनीत कमी झालेत, तर ते त्याला क्षार मिश्रण किंवा त्याला आपण मिनरल मिक्सर म्हणतो हे रेग्युलर दिलं गेलं पाहिजे. आणि जर का आपण तिचं आहाराकडे आणि तिच्या व्यवस्थापनाकडे जर का आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर ह्या गाई सुद्धा नॉर्मल गाईंसारख्या मग परत म्हणजे वर्षाला एक वीथ आमच्या इथे गीरचं ऑन अन ॲव्हरेज होतं. आता बरेच लोकांची समज आहे की गीर गाभण होत नाही, खूप उशीर लागतो, त्या अडचणी आहेत पण त्या एकतर्फी नाहीयेत. आपण त्याच्यावर लक्ष दिलं तर आपण ह्या नक्की सॉल्व्ह करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो.
1: बरं, सुरुवातीला किती घेतल्या होत्या आपण गाई?
0: मी असं एकदम आणल्या नाही, जशा जशा मिळत गेल्या तशा आणल्या, पण एकूण सगळ्या मिळून मला वाटतं मी 18 का 20 गाई बाहेरनं आणल्या.
1: बरं,
0: आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या इथेच ती पैदास होत गेली होत गेली. आज माझ्या इकडे मला सांगायला आनंद होतो की माझ्याकडे 95-100 गाई असतील तर त्यातल्या 90-92% गाई ही माझ्या घरी जन्माला आलेली वासरेत.
1: अरे वा,
0: त्यामुळे एकदा त्याची सायकल चालू झाली की मग ते एक एक एक एक एक वासरू दरवर्षी म्हणलं तरी ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्या संख्या वाढू शकते त्याची.
1: आता किती पशुधन आहे मग आपल्या गोठ्यामध्ये?
0: माझ्याकडे 100 आसपास आहे आता.
1: अच्छा, मग यामध्ये वैशिष्ट्य असं कुठल्या गीर गाई आहे का आणखी कुठल्या आहेत?
0: नाही, मी एकाच जातीवर काम केलं आणि माझ्याकडे सगळ्या गीर गाई आहेत. आणि प्रामुख्याने आता ब्लड लाईनचा विषय म्हणलं तर भावनगर ब्लड लाईनचं मी जास्तीत जास्ती वळू वापरल्यामुळे माझ्याकडे भावनगर ब्लड लाईनच्या गीर गाई आहेत.
1: बरं, भावनगर ब्लड लाईन असलेल्या या ज्या गीर गाई आहेत यांचं वैशिष्ट्य काय आहे?
0: आता सगळ्यात प्रथम म्हणजे भावनगरची गाय ही सगळ्यात देखणी गीर गाय मानली जाते. तिचे रेशियल कॅरेक्टर्स खूप प्रॉमिनंट असतात, म्हणजे जर का माथा मोठा पाहिजे तर तिचा एकदम प्रॉमिनंटली माथा मोठा असतो. कान एका विशिष्ट प्रकारचे हवेत ते तिचे असतात, डोळे एका विशिष्ट प्रकारचे हवेत ते असतात. आपल्याला जनरली असा समज आहे की गीर गाय म्हणजे लाल रंगाची असायला पाहिजे. आता लाल रंगाच्या ज्या गीर गाय होत्या त्या स्पेसिफिक जुनागड ब्लड लाईनच्या होत्या. भावनगरची गीर गाय ही तुम्हाला मिक्स कलर मध्ये दिसते, म्हणजे तिला आम्ही काबरा म्हणतो, म्हणजे ती लाल थोडं पिवळसर शेड थोडा पांढरा रंग किंवा पांढऱ्या, म्हणजे पूर्ण पांढऱ्या नाही पण पॅचेस मध्ये. तर हे भावनगरचं वैशिष्ट्य आहे. आणि भावनगरमध्ये दूध खूप चांगलं आहे, म्हणजे भावनगर सरासरी भावनगरच्या गायी आपल्याला दिसतील की त्या 16 लिटरच्या पुढच्याच आहेत. तर त्यामुळे दूध तर आपल्याला वाढवायचंच होतं, त्याचबरोबर देखणेपणाही वाढवायचा होता. मग माझ्याकडे ज्या गाई मला मिळाल्या होत्या किंवा मी ज्या 18-20 गाई सुरुवातीला आणल्या होत्या त्या ज्या काही त्यांच्या कमतरता होत्या, म्हणजे कुणाच्या कासेची ठेवण बरोबर नव्हती किंवा ती बदलणं गरजेचं होतं, कोणाच्या अजून काही म्हणजे बॉडी कन्फर्मेशन म्हणतो आपण ते कोणाचं सुधारण्याची गरज होती, तर त्या त्याप्रमाणे मी जे वळू ते कॅरेक्टर्स प्रामुख्याने देतात ते बुल त्या त्या गाईंना वापरून मग माझे जे पुढची प्रोजनी आहे ती सुधारायचा प्रयत्न केला.
1: बर, आता जातीवंत गीर गाईंची पैदास यासाठी आपण कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवल्या आणि काही धोरण आपण यासाठी आखलं होतं का?
0: सगळ्यात पहिलं म्हणजे मी ते ब्रीड शिकलो, गीर कशाला म्हणतात हे पहिलं मी शिकलो. आणि हे शिकायलाच मला 4-5 वर्ष लागले. मी दरवेळेला गुजरातला मी वर्षातनं 3-4 वेळा जायचो, दरवेळेला गेलो की मला एक दोन पॉईंट मिळायचे की तिचे रंग असा असतो, कान असे असतात, डोळे असे असतात, चेहरा तसा असतो, म्हणजे हे ब्रीड मी शिकलो. मग ब्रीड शिकल्यावर माझ्या लक्षात आलं की जे कॅरेक्टर्स आपल्या गोठ्यात नाहीयेत ते आपल्याला कसे इंट्रोड्यूस करता येतील
1: किंवा
0: डेव्हलप करता येतील, आणि मग मी ते कॅरेक्टर्स देणारे वळू निवडायला लागलो. मग मी माझ्याजवळ ज्या 20 गाई होत्या त्या सगळ्यांना एकच वळू मी कधीच निवडला नाही. ज्या गाईच्या ज्या कॅरेक्टर्समध्ये सुधारणा होण्याची गरज आहे, म्हणजे तिच्या पुढच्या पिल्लामध्ये वासरामध्ये, तसे तसे मी वळू त्या त्या गाईंशी वापरून जी येणारी पुढची नसल आहे ती सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या ह्या सगळ्या ह्याचं तेच एक मोठं वैशिष्ट्य आहे की जे काय ब्रीड डेव्हलपमेंट झालं किंवा जे काय मी बनवू शकलो ते मी ते वळू जे कॅरेक्टर्स देतात ते वापरल्यामुळे मी कमी वेळात बनवू शकलो, नाही तर हाच प्रवास खूप मोठाही झाला असता.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही जे ठरवलं होतं की एक कमतरता असलेली जर का एखादी गाय असेल पण ती कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला

0: वैशिष्ट्यपूर्ण असं वळूचं
1: बरोबर
0: वीर्य वापरायचं आणि त्या पद्धतीने त्या
1: बरोबर
0: पुढच्या कालवडीची किंवा पुढच्या वासराची आपल्याला पैदास
1: करायची
0: अशा पद्धतीने जे तुमचं नियोजन होतं ते अगदी
1: अगदी बरोबर. म्हणजे आम्ही नुसतंच त्या बैलाची वंशावळ न बघता तो बैल किंवा तो वळू त्याच्या पुढच्या पिढीमध्ये काय काय गुण देतो याच्यावर आम्ही जास्ती भर दिला. बरेचदा काय होतं की ते असं म्हणजे ते चुकीचंही नाहीये किंवा ते आपण बघायचं नाही असंही नाहीये की त्या वळूची आपण आई बघतो किंवा ती कशी होती तिचं दूध कसं होतं मग त्या वळूच्या आपण वडील बघतो किंवा त्याचं कसं होतं तर हे बघणं बरोबर आहे. ह्याचबरोबर तो जो स्वतः वळू आहे तो त्याच्या पुढच्या पिढीमध्ये काय काय क्वालिटीज देतो याचा पण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा त्याचे ते कॅरेक्टर्स फिक्स होतात की बाबा माझं असं मत आहे की सगळे वळू सगळे गुणधर्म देत नाहीत. सगळे वळू आपापले दोन चार पाच दहा गुणधर्म देत राहतो. आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्याला आपल्या गायांमध्ये कुठल्या गुणधर्म वाढवायचेत किंवा कुठल्या गुणधर्मांचा सुधार करायचा आहे त्याप्रमाणे आपण वळू निवडायला पाहिजे म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये तो सुधार लगेच दिसून मिळेल.
0: त्यासाठी एक अभ्यास लागतो तो अभ्यास आपण नेहमी करता.
1: हो अभ्यास म्हणा किंवा त्याला एक नजर असायला हवी म्हणा कारण का प्रत्येक गोपालकाला वाटत असतं की आपली गाई वर्षात व्यायला पाहिजे. म्हणजे जनरल असं आहे की 12-14 महिन्यात तिचं एकतर लॅक्टेशन व्हायला पाहिजे मग ते लॅक्टेशन होण्यासाठी ती गाभण राहायला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण फक्त डोळस असायला हवंय की आपण गाभण करताना आपण फक्त वळू निवडायचं आहे ह्याला वेगळं काही नाही. खूप मोठं नाव करून ठेवतात लोक की ब्रीडर म्हणजे काहीतरी खूप मोठा विषय पण मला असं वाटतं प्रत्येक गोपालक हा ब्रीडर असतो. प्रत्येक गोपालकाला वाटत असतं की आपली गाय एका वर्षात 12 महिन्यात 14 महिन्यात तिने तिचं वीज द्यायला पाहिजे. फक्त काय की गाभण आपण कुठल्या वळूनी करायची हे त्या गोपालकांनी जर का विचार करून किंवा कॉन्शियस डिसिजन घेतला तर त्याच्या इथे हा सुधार फार लवकर दिसेल.
0: बरोबर सर, आता या बोलण्यातनं असं जाणवतंय की हे सगळं करताना आपल्याला काही आधुनिक तंत्राचा देखील वापर करावा लागतो. म्हणजे उत्तम जातीवंत कालवडीची जर का आपल्याला पैदास करायची असेल तर अशा काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण केला आहे का, त्याचा उपयोग आपण करून घेतला आहे का?
1: नक्कीच केला. म्हणजे आम्ही डेअरी आमची पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही असं कुठल्याही तंत्रज्ञानाला असं नाही म्हणलो की आपण ह्याच्याकडे जायचं नाही किंवा आहे नाही. जेव्हा सुरुवातीला मी गायी आणल्या त्याच्यानंतर त्यांना जे कृत्रिम रेतन करायचं होतं कारण का ज्या वळूंपासून मला ते जे कॅरेक्टर्स घ्यायचे होते किंवा ते जे काय प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट अपेक्षित होतं ते वळू माझ्याकडे नव्हते. ते वळू गुजरातला भावनगरला होते. मग त्यांचे मला काय मिळणार तर सिमेंट मिळणार. त्यांचे मी ते सिमेंट किंवा ते वीर्य आणून मग ते AI टेक्निक वापरलं मी सुरुवातीला आणि मग AI करून आमची पहिली जनरेशन आली. असं करत करत 2 जनरेशन झाल्यावर जेव्हा त्या गायी किंवा त्या कालवडी म्हणजे आपल्याला जिथपर्यंत न्यायच्या तिथपर्यंत जेव्हा आपल्याला वाटलं की ह्या आता पूर्ण सिद्ध आहेत मग त्याच्यानंतर आम्ही IVFचा वापर चालू केला की आम्ही ते प्रूव्हन व्हायची वाट नाही बघितली. मग आमच्याकडे आता एक कालवड आहे जी स्वतः एकदाही व्यायली नाहीयेत पण तिची 12 वासरे आहेत आता माझ्याकडे कारण का मग तिचा आपण IVFमध्ये वापर करून आता ती एका जर का लाईफमध्ये 10 वीतं दिली तर ती 5 गोरे देईल 5 कालवडे देईल असं आपण जर का म्हणलं तर मला तिच्या पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये 10 वासरं मिळणार आहेत. आता ती हार्डली 4 वर्षाची आहे आणि तिच्या माझ्याकडे आता जवळजवळ 12-1 वासरं आहेत त्या गायीची. तर आम्ही असं नाही की कुठली टेक्नॉलॉजी आम्ही आत्मसात नाही केली किंवा कुणा टेक्नॉलॉजीपासून आम्ही लांब राहिलो. जशी जशी गरज आहे ज्या ज्या वेळेला तसं तसं आम्ही सगळ्यांची मदत घेतली.
0: अच्छा, आता हे जे आधुनिक तंत्रज्ञानाचा जेव्हा आपण वापर करतो तर मग काही शास्त्रज्ञांचा किंवा याच्यावर कोणी संशोधन केलं असेल तर त्यांचं मार्गदर्शन आपण घेता का?
1: हो नक्कीच घेतो. IVF कॅटलमध्ये किंवा आपल्या गायांमध्ये आता सुरुवातच आहे. JK ट्रस्ट नावाची एक संस्था होती त्याचे सर्वेसर्वा होते डॉक्टर श्याम झवर त्यांचं मला खूप मार्गदर्शन मिळालं ह्याच्यात आणि आमच्या इथलं यश बघून भारत सरकारने मला 1 जून 2022 साली देशी गोपालनात IVFचा सक्सेस स्टोरी म्हणून ICARला मला स्पीकर म्हणून बोलवलं होतं दिल्लीला. त्यात हेच विषय आम्हाला मांडायला मिळालं की ते देशी गोपालनात IVFची मदत घेऊन आपण ती नसल सुधार किती कमी वेळात आणि किती लवकर करू शकतो तर ते नक्कीच आहे. आणि वेळोवेळी आम्हाला IVFमध्ये जवळ सरांनी खूप मार्गदर्शन केलं त्यांच्या मदतीने आम्ही हे सगळं करू शकलो. आज आपल्याकडे IVFचे जवळजवळ 20-22 वासरं आहेत घरी.
0: अरे वा छान. आता हे तंत्रज्ञान पुढे जावं इतर गोपालकांपर्यंत पोहोचावं यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात का?
1: आता हे एक लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा गोपालकांनी की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन IVF ह्या टेक्निक्स आहेत. IVFचा

0: वासरू सुपिरियर असं नाही मला म्हणायचं आहे. IVF ही एक टेक्निक आहे. जर का तुमच्याजवळ तेवढं चांगलं एलिट कॅटल असेल किंवा तेवढ्या चांगल्या तुमच्याकडे गोवंश असेल ज्याचा की तुम्हाला प्रसार खूप मोठ्या प्रमाणात करायचा आहे, तर तुम्ही प्रत्येकाने नक्कीच IVF कडे जायला पाहिजे. कारण का IVF मध्ये असं होतं की जे आपल्याला पूर्ण त्या गायीनी आयुष्यात त्याच्या पूर्ण 10-12 वित देऊन जे काय मिळणार आहे ते आपल्याला 2-3 महिन्यात मिळू शकतं. म्हणजे एका गायीपासनं वर्षाला म्हणलं तरी 100 वासरं होऊ शकतात. त्यामुळे IVF हे खूप चांगलं आहे. फक्त तुमच्याजवळ ते जेनेटिक मटेरियल तेवढं सुपिरियर असलं पाहिजे की ज्याच्याकरता तुम्हाला हे सगळी टेक्नॉलॉजी घेऊन त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात करायची इच्छा आहे. नाहीतर हे काय हे प्रसार करण्याची टूल्स आहेत, तर त्याचा आपण योग्य वापर करून आपल्या स्वतःची प्रगती करून घ्यायला पाहिजे.
1: आता एवढ्या वासरांचं संगोपन करणं, गायींचं संगोपन करणं, म्हणजे त्यांचं आरोग्य व्यवस्थापन आलं तर ते कशा पद्धतीने सांभाळता तुम्ही?
0: आता सगळ्यात प्रमुख आहे की आपल्याला जे काय त्या गाईला गरजेचं आहे ते तर सगळं द्यायला पाहिजे. आता स्टॉल फिडिंगमध्ये हेच होतं की तुम्ही 10-5 प्रकारचा चारा देऊ शकता. ग्रेझिंगमध्ये एक चांगलं असतं की त्या गाईला जे वाटेल ते पालापाचोळा ती खाऊ शकते. पण जेव्हा आपण तिला स्टॉल फीड करतो तेव्हा ती आपली जबाबदारी होते की आपण तिला पूर्ण तिचा आहार द्यायला पाहिजे, त्याला सगळी मिश्रणं द्यायला पाहिजेत, तिचं वेळच्या वेळेला जंताचं औषधं द्यायला पाहिजेत आणि त्यांना काय असेल तर गोठ्यातमध्ये स्प्रेईंग करून गोचड्यांसाठी ह्याचं त्याचं संरक्षण करायला पाहिजे. तर आता ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम आम्ही ह्याच ह्याच्यात असल्यामुळे आम्हाला हे सगळे आता प्रोटोकॉल आमचा फिक्स आहे. आम्हाला वेगळं असं काही त्याच्यात आता म्हणजे किंवा जाणीवपूर्वक आपलं हे चुकतंय किंवा जाणीवपूर्वक लक्ष ठेवायची गरज आहे असं आता राहिलेलं नाही. त्यामुळे ते एक सिस्टीम बसून गेली. त्याच्यातच सगळ्यांची वाढ अतिशय सुंदर होते. जे मी मगाशी म्हणालो की आमच्या इथे गायी 3 वर्षाच्या आत वितातच हे ह्या चांगल्या संगोपनाचीच ही पावती आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की खूप 4-5 वर्ष झाले पण गाय गाभण होत नाही. तर आता ते एक हातखंडा झालाय किंवा अंगवळणी पडलंय त्यामुळे आम्ही ते करू शकतो. आता
1: कोणत्या प्रकाराची आपण गोठा पद्धती स्वीकारली आहे यासाठी?
0: आता आपण मुक्त गोठा पद्धत आहे. संध्याकाळी गाय बांधल्या जातात, सकाळी सोडल्या जातात, दिवसभर मोकळ्या असतात. त्यांना 2 टाइम वैरण दिली जाते. आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही असं ठेवलंय की सकाळी हिरवी देतो आम्ही आणि संध्याकाळी वाळलेली देतो. 2 वेळेला आंबून दिलं जातं आणि दुधाराही 2 वेळा काढल्या जातात. आम्ही कधीही गोठा धुत नाही, आम्ही कधीही गायी धुत नाही. त्यांच्यासाठी आम्ही गायांना 2 ग्रुमिंग ब्रश लावून दिलेले आहेत. त्या गायी आपापल्या जाऊन तिथे ब्रशिंग करून घेतात, स्वच्छ होतात, त्यांच्यावरचे मेलेले केस निघून जातात, काही शेण वगैरे अडकलं असेल तर निघून जातात. आमच्या इथलं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सगळ्यात कमी पाण्यात आमचा गोठा चालवतो. म्हणजे फक्त गाईला प्यायला पाणी एवढंच पाणी आमच्या गोठ्यात वापरलं जातं. आम्ही कधीही गोठा धुत नाही, एका गायी धुत नाही. आमच्या इथे कधीही आलात तुम्ही कधीही तर आमच्याकडे माशा नाही, आमच्याकडे डास नाही, आमच्याकडे कधी वास येत नाही. म्हणजे आपण गोठ्यात बसून जेवलो तरी आपल्याला काही वाटत नाही, इतकी स्वच्छता आमच्या गोठ्यात असते. आणि त्या गायांना पण आनंद असतो की त्यांच्या त्या मोकळ्या ठेवल्यामुळे त्यांना त्यांचे स्वतःचे हावभाव व्यक्त करता येतात. कोणी खेळत असतं, कोणी उड्या मारत असतं, कोणी जाऊन ते ब्रशिंग करत असतं, तर हे सगळं त्यांना पण त्यांचा एक फ्रीडम मिळतो. मला असं म्हणायचं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर का आपल्या कोणाचाही जर का लेबर इंटेन्सिटी कमी होत असेल किंवा लेबरचे काम करायचे तास कमी होत असेल तरी आपण खूप मोठं राष्ट्राचं हे वाचवतोय. जे एनर्जी फुकट वेस्ट होते ती आपण दुसरीकडे लावू शकतो. आणि गायी ही प्रजाती अशी आहे की ह्याला स्वतःहून पाण्यात बसायला आवडत नाही. म्हशीसारखं म्हशीचं नावच वॉटर बफेलो आहे की तिला स्वतःहून सोडलं तरी ती जाऊन पाण्यात बसते. तर गायीला तसं काही नाहीये. आणि गाय तुम्ही नुसती कोरडी स्वच्छ ठेवली ना तरी ती खूप स्वच्छ राहते.
1: आणि त्याचे फायदे पण तुम्हाला मिळतात?
0: फायदे खूप आहेत. म्हणजे आजार खूप कमी होतात. आमचं कधीच फ्लोरिंग ओलं नसतं त्यामुळे गायी घसरून पडायचं आमच्याकडे प्रमाण नाही. आणि त्या फ्लोरिंग आहे त्याला एक असा छान बारीकसा थर येतो शेणाचा थोड्या दिवसांनी ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम. तर त्याची एक ऊब तयार होते. तर गायीला कम्फर्टेबल आहे बसाय उठायला. तर गाय धुवून काहीच त्याची होत नाही. पाणी पण वेस्ट होतं. आता पाण्याची एवढी मोठी समस्या आहे भारतात. तर त्यापेक्षा जे गायींना आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मी बरेचदा हेच सांगतो की आपलं घरात आपण बघतो की आपण कसे कम्फर्टेबल असणार आहे. तसं जेव्हा आपण गोठा बांधतो तेव्हा आपण हे बघायला पाहिजे ते गोठ्यात गाय राहणार आहे ती कशी कम्फर्टेबल असणार आहे, तिला काय हवंय, त्याप्रमाणे आम्ही ते सगळं मॅनेज केलंय. आता लाईट फुकटचं आहे आमच्या गोठ्यात. इतका लाईट असतो की काहीच नाही. कारण का आम्ही नॉर्मल लॉजिक लावलं की बाबा सूर्य तर रोज येतो. मग वर आम्ही प्लास्टिकचे पत्रे टाकले त्यामुळे आतला जो अंधार कोंदटपणा निघून गेला. चारी बाजूनी वारा खेळता असतो, त्यामुळे कधी तिथे वास नाही, घाण नाही, माशी नाही, डास नाही, अतिशय उत्तम राहतात गाई.
1: सूर्यप्रकाश आणि वाऱ्याचा असा तुम्ही चांगला उपयोग तिथे करून घेतला.
0: आता ही निसर्गाची देण.

0: पण त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे.
1: अगदी अगदी सर. आता आपला महत्वाचा मुद्दा असा राहिला आहे की हे जे दूध उत्पादन आपण घेता त्याच्या व्यतिरिक्त गायींकडनं शेण येतं, त्यानंतर त्यांचं गोमूत्र येतं, तर याचा देखील आपण वापर करून घेता की काय त्याचा उपयोग घेता?
0: आता ही काळाची गरज पण आहे, आणि देशी गोपालनाला फक्त दूध ह्या एका आयामावर सीमित न करता, आता मी शहराच्या जवळ आहे तर मी गो पर्यटनावर भर देतो, गो आधारित विषमुक्त शेतीवर भर देतो. माझ्या इथे जे काय शेण गोमूत्र निघतं त्याने आम्ही भाजीपाला करतो, थोडं वर्मी कंपोस्ट करतो, गोमूत्र अर्क करतो, धूपकांड्या करतो, अग्निहोत्रासाठी गवऱ्या बनवतो. पण मला असं म्हणायचं आहे की कुणालाही जर का देशी गोपालनात जायचं असेल तर त्यांनी आपापल्या ताकदी ओळखून त्याप्रमाणे जायला हवं. जे तो जिथे तिथे असेल, जसं आता गोमूत्राचे एवढे औषधी गुणधर्म आहेत, एवढी लोक त्याच्यावर काम करतायत, तर समजा मी शहरापासून लांब असीन तर मी नक्कीच सगळ्या गोष्टी बघीन की मला ह्यातनं दोन पैसे कसे मिळणार आहेत. तर आता त्या दृष्टीने आपण विचार करून, म्हणजे कुणाला चांगली खोंड विकून पैसे मिळतील. आज खिलारचं बैलगाडा शर्यत परत चालू झाली आहे, त्यामुळे खिलारला परत डिमांड खूप मोठी आली आहे. तर आपण वर्षाला समजा 2-4 वासरं चांगल्या दरात विकू शकलो तर ते नक्कीच दुधापेक्षा जास्ती पैसे देऊन जातील. असं प्रत्येकाने आपापली ताकद ओळखून याच्यावर काम करायला हवं.
1: सर, आता हा व्यवसाय करताना आपल्या कुटुंबाची कशा प्रकारे मदत मिळते?
0: नक्कीच आपल्याला आपल्या कुटुंबाची मदत मिळत असते. माझी बायको अमृता गोखले, आता सहस्रबुद्धे, आमचं जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर तिने पण ह्यात खूप इंटरेस्ट दाखवला. आता बरेचदा असं होतं की मी नसतो तर ती बरेचदा ती वर्कशॉप अटेंड करते, ती लोकांना शिकवते, समजवते काय आहे. आता जे तूप आम्ही बनवतो ते सगळं तिच्या मार्गदर्शनाखाली बनलं जातं. त्यामुळे यांचा आपल्याला सपोर्ट कायम लागत असतो. आपण आपल्या कामानिमित्त जर का बाहेर पडलो तर आता ती सगळं हे बघते.
1: जे आपले पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल?
0: भारतात 50 प्रकारच्या देशी गोवंश आहे जे NDDB ने रजिस्टर केले, म्हणजे मान्य केले की एवढ्या प्रजाती आहेत भारतात. त्या प्रत्येक गायीची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. तर मला असं वाटतं की भारताला सगळ्यात मोठी ह्या पृथ्वीवर भारता एवढा इतिहास कोणाकडे नाही आहे. आणि भारताच्या इतिहासात 10-12-15 हजार वर्षापासून ह्या गायी आपल्याबरोबर आहेत. तर नक्कीच ह्यांचं एक आपापलं एक वैशिष्ट्य आहे. त्यांना फक्त एका दूध ह्याच्या एका तराजूत न तोलता त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. पूर्वी जसं आपल्या कल्चरमध्ये होतं की प्रत्येकाच्या घरात गाय होती, तसं आता हे परत प्रस्थापित होणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाय असणं गरजेचं आहे. त्याचे फायदे तर असंख्य आहेत आणि मी इथे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. पण माझं हेच ध्येय आहे की, आणि माझा प्रयत्न पण तोच आहे की आपल्या भारतातल्या जेवढ्या पण प्रजाती आहेत त्या सगळ्यांना परत एक चांगलं आणि शाश्वत घर मिळावं. जर का आपल्याला माणसांना जगायचं असेल तर अन्न पाहिजे, अन्न हवं असेल तर जमीन सुपीक जमीन हवी, सुपीक जमीन हवी असेल तर त्या जमिनीतला कार्बन कंटेंट चांगला हवा. मग कार्बन कंटेंट हवा असेल तर दोनच पर्याय आहेत, एक तर अॅनिमल वेस्ट आणि प्लांट वेस्ट. तर गायीच्या शेण गोमूत्रात ती ताकद आहे की तुम्ही ती जमिनीला परत ती सुपीक बनवू शकते. तर एवढ्या आपण त्या उंबरट्यावर येऊन थांबलोय. तर मला हेच म्हणायचं की प्रत्येक जण जिथे कुठे असाल तिने आपले स्थानिक ब्रीडवर फोकस करून त्यातनं आपण मार्केट कसं घेऊ शकतो की बाबा मी शहरापासून लांब राहतो पण मी इथनं तूप जगाच्या पाठीवर कुठेही पाठवू शकतो, गोमूत्र अर्क किंवा धूप कांड्या किंवा शेणापासून बनलेल्या अजून गोष्टी कुठेही पाठवू शकतो. मग त्यांनी देशी गोपालन करताना दुधावर फोकस न करता त्याच्या प्रोडक्ट्सवर करावं. कुणी हायवेच्या लागून असेल, जनरली लोक आपले काहीतरी हॉटेल किंवा असं चालू करतात, तर त्याला जोड देऊन आपण काऊ टुरिझम कसं करू शकतो. तर असं सगळ्यांनी आपापली ताकद ओळखून आपापल्या इथल्या स्थानिक ब्रीड्सला प्रमोट करायला पाहिजे आणि त्या वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे.
1: बरोबर सर, खूप छान समजून सांगितलं आहे की कशा पद्धतीने आपण आपल्या या देशी गोवंशाला पुढे संवर्धित करू शकतो आणि त्यांचं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवू शकतो. सर, आपल्याला पुन्हा एकदा हा पुरस्कार मिळाला त्यासाठी आपलं अभिनंदन. आणि आपण ही जी मनमोकळी बातचीत केली आणि सविस्तर माहिती दिली तर आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त पुणे बाजार समितीचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे दर क्विंटलमध्ये आहेत. बाजरी महिको 524 क्विंटल आवक, कमीत कमी दर 3,300, जास्तीत जास्त 3,600, सरासरी 3,450. गहू शरबती 440 क्विंटल आवक, 4,200 ते 6,400, सरासरी 5,250. ज्वारी मालदांडी 718 क्विंटल आवक, 5,500 ते 6,400, सरासरी 5,950. मका लाल 2 क्विंटल आवक, 2,700 ते 2,900, सरासरी 2,800. मूग हिरवा 42 क्विंटल आवक, 9,000 ते 9,500, सरासरी 9,250. हरभरा 39 क्विंटल आवक, 6,000 ते 6,700, सरासरी 6,350. उडीद 3 क्विंटल आवक, कमीत कमी दर 9,100, जास्तीत जास्त 10,600, सरासरी 9,850. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त पुणे बाजार समितीचे बाजार भाव. आणि शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता संपला. राम राम.

0: गांधी शेतकरी।
1: आम्ही शेतकरी, शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित या कार्यक्रमात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त रविशंकर शशिकांत सहस्त्रबुद्धे यांची सोनाली गोखले

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गम्मत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
4: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
3: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरव या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. यानंतर राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं,

संरक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाणकाम

0: कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 24 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: एक कलाकार कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सुनीता कुलकर्णीचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज 23 मे. मराठी चित्रपट, नाटक आणि भावसंगीतातील एक थोर संगीत दिग्दर्शक, समीक्षक आणि लेखक केशवराव भोळे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त आजच्या एक कलाकार कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांचा सांगीतिक प्रवास. केशवराव भोळे यांचा जन्म 23 मे 1896 अमरावती इथे झाला. त्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती. ते स्वतः सतार वाजवत असत. घरातील या संगीतमय वातावरणामुळे केशवरावांना लहानपणापासूनच नाटक, संगीत पाहण्याचा आणि ऐकण्याचा छंद लागला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शांताराम आठवले यांचं गीत शाहू मोडक यांच्या स्वरात.

बालपणी केशवराव भोळे यांनी ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून आपलं संगीत शिक्षण सुरू केलं. ते गायक गोहरजन यांना आपले मानसिक गुरु मानत आणि त्यांनी जोहराबाई यांच्या गाण्यांचाही अभ्यास केला. त्यांचे मोठे बंधू वासुदेव भोळे यांच्याकडून त्यांना औपचारिक मार्गदर्शन मिळालं. यामध्ये त्यांना रागांचा क्रम आणि स्पष्ट उच्चारांचं महत्त्व याबरोबरच सादरीकरणातल्या बारकाव्यांबद्दल सूचना दिल्या. केशवराव भोळे हे विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गायनानेही अधिक प्रभावित झाले. आपल्या संगीतातल्या गुरूंबद्दल केशवराव भोळे त्यांच्या अस्थाई या पुस्तकात एक आठवण सांगतात. ते म्हणतात, रागदारी संगीताचे बाळकडू जोहराबाईंकडून मिळाले, त्याचे मला आज महत्त्व कळते आहे. बहुतेक प्रचलित रागातील तराणे चिजा तिने दिल्या आहेत, त्या मी अगदी मुखोद्गत केल्या आहेत. आणि गंमत अशी की तिने ज्या पद्धतीने चिजा रेकॉर्ड्समध्ये भरल्या तोच पॅटर्न नंतर अब्दुल करीम यांनी गिरवला आणि तोच आजही रूढ आहे. म्हणजे जोहराबाई एक प्रकारे रीत निर्माण करणारी ऋषीमुनी होती असे वाटते. तिने ठुमरी दादरे केरवेही दिले आहेत. रागांची सच्चाई अस्थाई अंतऱ्याचा डौल स्वर एकातून एक खेचून अखंड पिळून काढण्याचा ढंग भास्करबुवातही होता. भास्करबुवा जास्त विलंबित लयीत गात असत, बाळकृष्णबुवा ग्वाल्हेरी लयीत गात असत. दोन्ही बुवांचे गाणे भरदार डौलदार भारदस्त आणि वजनदार वाटायचे. असा दमश्वास नंतर क्वचितच ऐकायला मिळाला. जोहराबाईंच्या लयकारी ताना त्यांचे विविध जागी उठाव करून अचूक समेवर येणे मी आत्मसात केले. 1918 सुमारास मी विलायत हुसेन खानचे वडील बंधू अब्दुल खान तसंच भास्करराव यांच्या लयकारी फिरती ऐकल्या तेव्हा जोहराबाईची आठवण येई. श्रोतेहो, या आठवणींमध्ये रममाण होत असतानाच ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम आठवले यांचं कुंकू चित्रपटातलं गीत शांता आपटे यांच्या स्वरात.

केशवराव भोळे यांचा संगीताचा हा छंद कालानुरूप वाढत गेला आणि त्यांनी तो छंद शेवटपर्यंत जपला. खरं तर ते मुंबईला वैद्यकीय अभ्यासासाठी आले होते, पण त्यांच्या या छंदाची खोली आणि चौरसपणा वाढत गेला आणि मग त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम सोडला. केशवराव भोळे मुंबईला आले त्याच दरम्यान त्यांचा दुर्गा केळकर म्हणजे लग्नानंतरच्या ज्योत्स्ना भोळे यांच्याशी विवाह झाला. ज्योत्स्ना भोळे यांनीही कालांतराने संगीत नाटकाच्या क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवला. जुलै 1933 नाट्य मन्वंतर या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या श्री वी वर्तक लिखित प्रसिद्ध नाटकामध्ये त्यांनी पहिल्यांदाच केलेलं बिंबा हे नायिकेचं काम अतिशय गाजलं. मग केशवराव यांचाही नाट्य मन्वंतराशी संबंध जडला. आंधळ्यांची शाळामध्ये ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या दोन गाण्यांची भावपूर्ण स्वररचना केशवरावांनीच केली होती. यामुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले. ऐकूया याच नाटकातलं अनंत काणेकर यांचं पद ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एक कलाकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. आज आपण बोलतो आहोत संगीतकार केशवराव भोळे यांच्याविषयी. केशवराव भोळे यांनी मराठी नाट्यसंगीत आणि भावसंगीताला शास्त्रीय संगीताचा आधार देत एक नवीन दिशा दिली. त्यांना मराठी भावसंगीताचे जनक मानले जाते. त्यांनी मराठी संगीतसृष्टीला समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. श्रोतेहो, केशवराव भोळे हे एक उत्तम संगीत समीक्षक होते. त्यांनी संगीतावर अनेक पुस्तकं आणि लेख लिहिले आहेत. विशेष म्हणजे ते नाटक आणि क्रिकेटचे देखील अभ्यासक आहेत. 1933 केशवराव यांनी सुरुवातीला गोविंदराव टेंबे यांच्याकडे संगीत दिग्दर्शन केल्यानंतर पुढे त्यांनी प्रभात या सिनेमा कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला आणि या स्वररचनाकाराची ही वृत्ती चांगलीच बहरली. अमृत मंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू, चंद्रसेना अशा या बोलपटांमधील गीतांच्या त्यांनी केलेल्या स्वररचनांमध्ये आणि संगीत दिग्दर्शनांमध्ये त्यांच्या संगीत कलेचं दर्शन झालं. याबरोबरच त्यांनी इतरही भावगीतांना चाली लावल्या आहेत. केशवराव भोळे हे पुढे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीत विभागाचे प्रमुख झाले. कार्यक्रमात आता ऐकूया अनंत काणेकर यांचं गीत ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात.

केशवराव भोळे यांनी एकलव्य या नावाने वसुंधरा या साप्ताहिकात लेखन केलं. अभिजात गायक गायिकांविषयींचे अनेक लेख या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. पुढे याच लेखांचं त्यांनी आजचे प्रसिद्ध गायक या पुस्तकात संग्रहण केलं आहे. श्रोतेहो, याच पुस्तकाची सुधारित आवृत्ती म्हणजे 1949 साली आलेलं संगीताचे मानकरी हे पुस्तक. पुढे केशवरावांनी शुद्ध सारंग या टोपण नावाने लेख लिहिले. या लेखांमधून त्यांची चिकित्सक वृत्ती, परखडपणा, बोचरेपणा यांचं दर्शन होतं. केशवराव भोळे यांनी त्यांचं आत्मचरित्र माझे संगीत रचना आणि दिग्दर्शन या नावाने लिहिलं आहे. हे पुस्तक 1964 प्रकाशित झालं होतं. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर इतरही आत्मचरित्रात्मक पुस्तकं लिहिली आहेत, जसं की आवाजाची दुनिया, आस्ताई, अंतरा, जे आठवते ते आणि वसंत काकांची पत्रे इत्यादी. कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम आठवले यांचं कुंकू चित्रपटातलं गीत मास्टर परशुराम यांच्या स्वरात.

श्रोते हो, आस्ताई या पुस्तकात गुरूंबद्दल सांगताना ते म्हणतात, नव्या जमान्यातील स्नेही माझे गुरु कोण म्हणून चौकशी करतात, तेव्हा त्यांना गोहरजान, मलकाजान, जानकीबाई, मौजुद्दीन खा, अब्दुल करीम खा, बालगंधर्व, अख्तरी, सिद्धेश्वरी, जोहरजान, बरकत अली खान, आगा फैज, फैयाज खा, इमदाद खा, इनायत खान यांच्या तबकड्या ऐकवतो. आज दुर्मिळ आहेत त्या तबकड्या. त्या ऐकून वाद न करता हे मित्र निमूटपणे जातात. गोविंदरावांची यमन कल्याणातली पेटीची रेकॉर्ड ऐकली की त्या वाद्याला बेसुरे ठरवणारे आजचे संगीताचे व्याकरणकार चूप बसतात. असे माझे अनेक गुरु माझ्या कपाटात आहेत, मी म्हणेन त्यावेळी मला शिकवायला तयार असतात. उभी हयात मी त्यांच्या सहवासात घालवली. आज मला दुःख होते ते यांचा सहवास आता किती राहणार या कल्पनेने, पण मनाचे मी समाधान करतो. ते कलावंत गेले तरी कलेचे नमुने मागे ठेवून जातात. कला अमर आहे या विचाराने. किती छान लिहिलं आहे ना. केशवराव भोळे यांच्या जीवनाचे निर्मितकाल आणि समीक्षकाल असे दोन भाग पडतात. त्यांच्या आरंभीच्या लेखनात चिकित्सेसह विधायक वृत्ती आणि सहृदयता दिसून येते, तर उत्तरकालीन लेखनात चिकित्सेसमवेतच परखडपणा, बोचरेपणा दिसून येतो. त्यांच्या एकूणच संगीतविषयक लेखनाचं संकलित रूप पाहता संगीताची रेखीव जाण, अभिरुची, शिस्त यांची जाणीव निर्माण करणारे ते एक समर्थ लेखक होते यात संशय नाही. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला मानाचा मुजरा करून मी सुनीता कुलकर्णी आजच्या एक कलाकार कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार. कार्यक्रमात जाता जाता ऐकूया रामशास्त्री चित्रपटातलं शांताराम आठवले यांचं गीत, अनंत मराठे आणि मंजू यांच्या स्वरात.

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
1: श्रोते हो, एक कलाकार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तापमानाची ताजी नोंद याप्रमाणे: कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 52 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मी सुनीता कुलकर्णी आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या प्रसारणसभेच्या वेळी. जय हिंद.